सुप्रभात श्रोता, FM 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज झॉन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे. 5:57 झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ 1948 म्हणजेच 4 जुलै 2026.

FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

अमृतधारा कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांनी लिहिलेली भूपाळी ऐकूया.

अनुराधा यांच्या आवाजामध्ये प्रवीण दवणे यांनी लिहिलेली ही भूपाळी आपण ऐकलीत. आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता रवींद्र साठे यांच्या आवाजात श्रीकांत आंब्रे यांनी लिहिलेलं

रवींद्र साठे यांच्या आवाजामध्ये श्रीकांत आंब्रे यांनी लिहिलेले हे भक्तगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता सुमन माटे यांच्या आवाजात योगेश्वर अभ्यंकर यांची रचना.

सुमन माटे यांच्या आवाजात योगेश्वर अभ्यंकर यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता दीननाथ कांबळे यांची रचना ऐकूया आनंद शिंदे यांच्या आवाजात.

हरिओम शरण यांच्या आवाजामध्ये हिंदी रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ग.दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत.

राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबर अमृत हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषानंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये मिरची लागवड याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी माहिती आपण ऐकू शकाल तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर याविषयीची माहिती आपल्याला देणार आहेत. 6:50 परिसर या अंतर्गत नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये मान सन्मान याविषयी ज्योती जोशी लिखित चिंतन आपण ऐकू शकता.

7:45 दिलखुलास, 7:40 भावधारा, 7:45 श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम, 8:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 9:00 गीतबहार, 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा, यामध्ये विल्यम शेक्सपियर यांच्या ऑथेल्लो या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय.

Check. दहा वाजता आपकी पसंद, 10:30 लोकसंगीत, 11 रामचरित मानस गान, 11:10 गाता रहे मेरा दिल, 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज भेटी गाठी या सदरात विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद, त्याचबरोबर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला विशेष कार्यक्रम. सादर करते विजय भुयार. संध्याकाळी 5:30 युववाणी यामध्ये शीतल पाटील या मैत्रिणीच्या स्वरचित कविता. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. संध्याकाळी 7:30 किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम, यामध्ये रामराम पावणं हा कार्यक्रम. नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40 होत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया मिरची लागवड याविषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, रोजच्या आहारात मिरचीचं मोठं स्थान आहे. भाज्यांना चव आणि तिखटपणा येण्यासाठी भाज्यात मिरची वापरावीच लागते. मिरचीला देशांतर्गत आणि परदेशात खूप मागणी असल्यानं उत्पादन वाढीला खूप मोठा वाव आहे. मिरचीपासून लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न काढल्याच्या अनेक यशोगाथा आहेत. त्यामुळे मिरचीचं उत्पादन काढण्यासाठी आधुनिक तंत्राचा जरूर वापर करावा. गिराहिकाला हिरवी कि वाळलेली लाल मिरची कशा प्रकारची लागते याचा अभ्यास करून उत्पादनक्षम अशा मिरचीच्या अनेक जाती उपलब्ध आहेत त्या आपण लावायला हव्यात. अग्निरेखा, मुसळवाडी, सिलेक्शन, दोंडाईचा, संकेश्वरी, फुले ज्योती, फुले सूर्यमुखी, सई आणि काही खासगी कंपनीच्या संकरित अनेक जाती चांगल्यापैकी उत्पादन देणाऱ्या आहेत. त्यांचा लागवडीसाठी आपण वापर करायला हवा. उष्ण आणि दमट हवामानात मिरची जोमात वाढते, उत्पादन सुद्धा भरपूर मिळतं. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही हंगामात मिरचीचं पीक घेतलं जातं. पण थंडीत आणि उन्हाळ्यात मिरचीचं फूल गळतीमुळे उत्पादन घटतं. साधारणतः 25-30 अंश सेल्सिअस तापमानात मिरचीची वाढ आणि उत्पादन चांगलं मिळतं. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या सेंद्रिययुक्त हलक्या जमिनीपासून भारी काळ्या जमिनीत मिरची चांगली येऊ शकते. 30 इंच पाऊस असणाऱ्या भागात काळ्या कसदार जमिनीत पावसाळ्यात मिरचीचं कोरडवाहू पीक घेतलं जातं. मंडळी, ज्या क्षेत्रात मिरचीची पुनर्लागण करायची आहे त्या क्षेत्राची पूर्व मशागत चांगली करून 16-20 टन खत जमिनीत घालून जातीनुसार सऱ्या पाडून ठेवाव्यात. मिरचीची रोपं अगोदर तयार करावी लागतात. 3x1 मीटर आणि 20 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे आपण तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यावर 40 ग्रॅम डायथेनियम 45 आणि 15 ग्रॅम फॉरेट टाकून 10 सेंटीमीटर अंतरावर 2-3 सेंटीमीटर खोलीची रेघ पाडून त्यात बियांची पातळ पेरणी करावी. बी मातीनं झाकावं आणि उगवेपर्यंत झारीनं पाणी द्यावं. 15 दिवसांनी 50 ग्रॅम युरिया द्यावा. उगवण झाल्यानंतर 10-12 दिवसांनी ओळीतल्या मधल्या जागेत 30 ग्रॅम थिमेट घालावं.
1: मिरची लागवड याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात, संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती. श्रोतेहो जरूर ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखास, 7:45 श्वास हेल्थ केअर.

सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका. हे प्रायोजित कार्यक्रम FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर 6:45 होत. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्हं असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यत बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अर्भकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी ह्यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.

श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:50 झाली आहेत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनर्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
2: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा, जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे कि नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला, त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाउन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला, जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याचं काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चाललो आहे. म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियँड्रिंग ही खूप गरजेची असते, म्हणजे जी फिरून फिरून जाते ना.

0: म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीव बद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियांड्रिंग म्हणतात, ते मियांड्रिंग आपण संपून टाकलं. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाउन प्लॅनिंगला पूर्ण मियांड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोते, मागच्या चार भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्त्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल. परिसर.

0: कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल. परिसर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर।
0: फोन 940 440 8000।

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. जनकवी पी सावाराम यांचा जन्मदिन. अभिनेते विनोदवीर वसंत शिंदे यांचा स्मृतिदिन. जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्मदिन. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंतराव भोसले म्हणजेच वायजी भोसले यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्मदिन. संगीतकार रामलाल यांचा स्मृतिदिन. हार्मोनियम वादक गायक विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख यांचा जन्मदिन. ज्येष्ठ सतारवादक जयराम आचार्य यांचा जन्मदिन. सुलेखनकार कमल शेडगे यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ गायिका छाया गांगुली यांचा आज वाढदिवस आहे. त्याचबरोबर अभिनेत्री नीना गुप्ता यांचाही आज वाढदिवस आहे.

ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांचा स्मृतिदिन. 4 जुलै हा दिवस जागतिक दिवस म्हणून पाळला जातो. स्वामी विवेकानंद यांची आज पुण्यतिथी आहे.

आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आर ॲपवरती आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण 7 वाजले. ऐसी अक्षरे रसिके यामध्ये मान सन्मान याविषयी ज्योती जोशी लिखित चिंतन आपण ऐकूया.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

श्रोते हो, मानसन्मान हा माणसाच्या आयुष्यातला एक अत्यंत मौल्यवान ठेवा आहे. धन, संपत्ती, पद किंवा प्रसिद्धी यापेक्षा माणसानं कमावलेला सन्मान अधिक टिकाऊ आणि अर्थपूर्ण असतो. कारण पैसा हरवू शकतो, पद बदलू शकतं, पण चांगल्या वर्तनातून, प्रामाणिकपणातून आणि सद्गुणातून मिळालेला मान सन्मान लोकांच्या मनात कायमचा घर करून राहतो. मान सन्मान हा मागून मिळत नाही, तो आपल्या आचार विचारातून आणि कृतीतून मिळवावा लागतो. नम्रता, सचोटी, कर्तव्यनिष्ठा आणि इतरांविषयी आदरभाव या गुणांमुळे माणसाची प्रतिमा उजळते. ज्या व्यक्तीचे शब्द आणि कृती यात सुसंगती असते त्या व्यक्तीला समाज आपोआप मानाचं स्थान देतो. खरा मानसन्मान हा बाह्य गौरवात नसून लोकांच्या मनातील विश्वासात असतो. एखाद्या व्यक्तीची अनुपस्थिती जाणवावी, तिच्या नावाचा उल्लेख होताच आदरानं मस्तक झुकावं, हीच त्या व्यक्तीनं कमावलेल्या मानसन्मानाची खरी पावती असते. परंतु मान सन्मान टिकवणं हे मिळवण्याइतकंच महत्वाचं असतं. अहंकार, स्वार्थ आणि असत्य यामुळं अनेकदा वर्षानुवर्ष कमावलेली प्रतिष्ठा क्षणात नष्ट होऊ शकते. म्हणूनच सन्मान मिळाल्यावरही नम्रतेची साथ सोडू नये. मान सन्मान म्हणजे केवळ इतरांकडून मिळणारा आदर नव्हे, तर स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून जगण्याची एक जीवनशैली आहे. ज्या व्यक्तीचा आत्मसन्मान जागृत असतो आणि जी इतरांचाही सन्मान राखते, तिच्या आयुष्याला एक वेगळीच उंची प्राप्त होते. अशा व्यक्तीचा मान सन्मान काळाच्या ओघात अधिकाधिक उजळत जातो आणि तिचं जीवन इतरांसाठी प्रेरणादायी ठरतं. श्रोते हो, मान सन्मान हा गळ्यातला हार नसतो किंवा डोक्यावरचा मुकुटही नसतो, तर तो असतो लोकांच्या मनात जपून ठेवलेला विश्वास, आदर आणि आपुलकीचा सुवास. फुलांच्या सुगंधाप्रमाणे तो दिसत नाही, पण त्याची अनुभूती मात्र सर्वांना राहते. लोकांच्या अंतःकरणात निर्माण झालेला आदर हा खरा मानसन्मान. मानसन्मान हा कधीही मोठेपणाच्या गजरात जन्म घेत नाही, तो जन्मतो शांतपणे एखाद्याच्या मदतीला धावून जाण्यात, दिलेला शब्द पाळण्यात, संकटातही सत्याची कास धरण्यात. अशा वेळी माणूस स्वतःसाठी नव्हे तर इतरांच्या मनासाठी जगत असतो. तेव्हा नकळत त्याच्या भोवती सन्मानाचं एक तेजोवलय निर्माण होत जातं. मान सन्मानामुळे समाजात आपुलकी, विश्वास आणि सौहार्द्रता टिकून राहते. प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाला, मताला आणि मर्यादांना मान देणं म्हणजे खरा सन्मान होय. सन्मान मिळवण्यासाठी दुसऱ्यांचा अपमान न करता स्वतःची मूल्य जपणं गरजेचं असतं. स्वाभिमान आणि अहंकार यातला फरक ओळखणंही तितकंच महत्वाचं आहे. समाजात मान सन्मान असेल तर नात्यांमध्ये स्थैर्य येतं. वडीलधाऱ्यांचा आदर, सहकाऱ्यांची नम्र वागणूक आणि दुर्बलांच्या हक्कांचा सन्मान ही त्याचीच तर उदाहरणं आहेत. श्रोते हो, मान सन्मानाची गंमत अशी की तो मागितला तर मिळत नाही आणि त्याच्या मागे धावलं तर दूर पळत जातो. पण जो आपलं कर्तव्य निष्ठेनं पार पाडतो, जो माणूस

0: माणुसकीची ऊब जपतो त्याच्याकडं तो आपोआप चालत येतो. जशी नदी समुद्राचा शोध घेत नाही पण तिचं सातत्य तिला समुद्रापर्यंत घेऊन जातं, तसाच सद्गुणांचा प्रवाह माणसाला मान सन्मानाच्या किनाऱ्यावर नक्कीच पोहोचवतो. अखेर मान सन्मान म्हणजे लोकांनी केलेली स्तुती नव्हे तर आपल्या नावाचा उच्चार होताच दुसऱ्याच्या मनात उमटणारा आदराचा निशब्द नमस्कार होय. श्रोते हो, हा नमस्कार मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करावं लागतं, पण एकदा तो मिळाला की माणसाचं अस्तित्व काळाच्या पलीकडे जाऊन नक्कीच स्मरणात राहतं, हो ना?
1: ऐसी अक्षरी रसिके यामध्ये मान सन्मान याविषयी ज्योती जोशी लिखित चिंतन आपण ऐकलं. वाचक स्वर होता अमृता खानोलकर यांचा. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर.

0: आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफ एम बँड 102.9 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.
4: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

0: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली, त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे, गगनपावडा, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला

0: तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळे शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही

0: या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

वस्तुतः भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
0: श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:45 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.

वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होत आहे. तेव्हा 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं बोलूया या क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी. तेव्हा जरूर फोन करा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24 0231-2-65-26-24.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

0: श्रोतेहो अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद. सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा. विशेष सहभाग डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवर.
1: आकाशवाणी कोल्हापूर 7 वाजून कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
1: हे अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
0: 23 प्रक्रिया
1: जे बियाण्यावर

0: प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्यावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोखरा असं स्मार्ट फार्म मध्ये म्हटलं, पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, आजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता CEO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टाय अप केलेलं आहे आणि हे जे 3 घटक आहेत

0: महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना, आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात, फार्मर्स ग्रुप तयार होतात, त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन, त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रवाहामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात, बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे, आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे, आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं, कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे, आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं, आणि त्यानंतर सरतेशेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही यावेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे, कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या, आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा, तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे, त्यामुळे कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकट हे येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत, त्यामुळे आपण महामंडळ आपल्या सोबत आहे. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला। प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा। श्रोता, जनकवी पी सावळाराम यांचा आज जन्मदिन, या निमित्तानं भावधारा या कार्यक्रमात त्यांची काही गीतं आपण ऐकणार आहोत। सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं गीत

0: यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: तो दाड लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशन ला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
4: श्रोते हो सोमवारी 6 जुलै रोजी माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 6 जुलैला सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतो भावधारा या अंतर्गत आणखी काही गीत आपण ऐकणार आहोत पण त्यापूर्वी आपण ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. 7:45 झाली आहेत. ऐकूया श्वास हेल्थ केअरचा प्रायोजित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
7: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
8: नमस्कार.
7: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो श्वास मध्ये येणारे ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी असा काही पेशंट असतात का?
8: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर DLCO म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोरडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
7: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
8: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की DLCO डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेलमध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा ILD शोधला जातो. याचबरोबर ह्या ILD होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
7: अच्छा.
8: श्रोते हो ILD किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो आणि

0: याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
1: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. श्रोते हो, पुन्हा एकदा वळूया भावधारा या कार्यक्रमाकडे. आजच्या कार्यक्रमात जनकवी पी सावळाराम यांच्या काही रचना आपण ऐकत आहोत. पी सावळाराम यांचं खरं नाव निवृत्ती रावजी पाटील असं होतं. वी स पागे यांनी हरिनारायण आपटे यांच्या उषक्काल कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून प्रेमानं त्यांना पी सावळाराम हे नाव दिलं. आणि खऱ्या अर्थानं आपल्या काव्य प्रतिभेनं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपलं स्थान पक्क करत जनकवी पी सावळाराम हे नाव त्यांनी अजरामर केलं. वसंत प्रभू संगीतबद्ध केलेली लता मंगेशकर यांच्या आवाजातली रचना ऐकूया.

आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. संगीतकार वसंत प्रभू, गायिका लता मंगेशकर आणि गीतकार पी सावळाराम यांच्या काही रचना आपण ऐकतो आहोत.

लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये पी सावळाराम यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते वसंत प्रभू. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

0: श्रोते हो, अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।
1: नोटीस मध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा, तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा, कारण कधी कधी काय होतं पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात।
0: CA दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर।
2: आकाशवाणीचं हे कोल्हापूर 8 समाचार प्रभाती बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत।

0: रात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर सव्वाआठ वाजले। ऐकूया सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली।
2: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली।

0: नित्य जो सन्मार्ग दावी देई स्फूर्ती प्रेरणा गुरुरूपी तत्वास स्मरूया त्रिवार वंदना त्रिवार वंदना त्रिवार वंदना। श्रोते हो स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं गीत आहे अदिती देशमुख यांचं। गायिका आहेत आकांक्षा नगरकर, संगीतकार आहेत सुमंत गहाणकर। श्रोते हो गीत ऐकण्यापूर्वी गीताविषयी कवयित्रीचे मनोगत।
1: नमस्कार। भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे। या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो। गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे। तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शानी शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो। जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो। म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे।

सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे। या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती। नमस्कार।

श्रोते हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. सात संगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी,

स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे. श्रोते हो, महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ मुंबई यांची मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील फिस्सी अवॉर्ड 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणं सुरू आहे. माफक जागा असल्यानं त्वरित संपर्क साधावा. प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक यासाठी संपर्क अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह टाकळी रोड म्हेत्रे मळा गोदड मळ्याजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली पिनकोड 416410 पिनकोड पुन्हा एकदा लक्षात घ्या 416410. संपर्कासाठी फोन नंबर 02332-2222908 02332-2222908 मोबाईल क्रमांक आहेत 99-22-57-75-61 99-22-57-75-61 दुसरा मोबाईल नंबर 93-25-55-59-81 93-25-55-59-81

आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहात चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9 गीत बहार, 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. यामध्ये आज विल्यम शेक्सपियर यांच्या ऑथेलो या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय. 11:00 रामचरित मानसगान, 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे कोल्हापूर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलॉ लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल, माल वाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद, उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूधनिर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाज माध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानस्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लिओनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळं, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक आणि भारत

0: इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8:40 झाली आहेत. ऐकूया चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: अभ्यासाचं महत्व ज्ञानेश्वर महाराजांनी या शब्दात उत्तम रीतीनं सांगितलेलं आहे। अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यास मिळ। त्याचप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। चिकाटीनं आणि निष्ठेनं अभ्यास करणाऱ्यालाच तप असं म्हणतात। तप करणं म्हणजे शरीराला विविध प्रकारे ताप देणं नव्हे, अशा पद्धतीनं शरीराला ताप देण्याचा प्रकार अर्थशून्य असून त्यातून माणसाला केवळ नैराश्य आणि वैफल्य प्राप्त होतं। थोडक्यात तप म्हणजे योग्य दिशेनं अभ्यासपूर्वक शारीरिक आणि मानसिक प्रयत्न करणं हे होय। जीवनामध्ये अभ्यासाचं महत्व वादातीत आहे। अभ्यासाचे परिश्रम घेऊनच माणसं मोठी होत असतात। अभ्यासाला सर्व काही शक्य आहे एवढं प्रचंड सामर्थ्य अभ्यासामध्ये आहे। अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा। वास्तविक अभ्यास करणं हे निसर्ग नियमांना धरून असल्यामुळं अभ्यास करण्यात टाळाटाळ करणं म्हणजे निसर्ग नियमांना लाथाडण्यासारखं होय। म्हणून अभ्यासाला पर्याय नाही हे प्रत्येक माणसानं सदैव लक्षात ठेवलं पाहिजे। अभ्यासपूर्वक प्रयत्न ही गोष्टच अशी आहे की प्रयत्न करत असताना प्रयत्न करणाऱ्याला पावलोपावली प्रकाश दिसून प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो। या संदर्भात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की जीवनाच्या प्रवासामध्ये माणसाला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागतं। सामान्य माणसं यशानं हुरळून जातात किंवा अपयशानं होरपळून जातात। वास्तविक यशाचे आणि अपयशाचे प्रसंग सर्वांच्याच वाट्याला येत असतात, मग ते संत असोत, पंत असोत, महंत असोत किंवा भगवंत असोत। ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसानं अपयशाच्या अंधारात गोंधळून न जाता काही काळ मन स्थिर ठेवून प्रकाश दिसण्याची वाट पाहणं आवश्यक असतं। दिवसा उजेडी बाहेरून आपण जेव्हा एखाद्या काळोखाच्या खोलीत प्रवेश करतो तेव्हा प्रथम आपल्याला काहीच दिसत नाही। अशा अवस्थेत आपण हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर भिंतीवर आपटण्याचा किंवा ठेचकाळण्याचा दाट संभव। परंतु त्याच

अवस्थेत आपण जर काही काळ स्थिर उभे राहिलो तर खोलीत सर्व काही स्पष्ट दिसायला लागतं. म्हणून अपयशानं गोंधळून न जाता काही काळ मन स्थिर ठेवून तसंच राहणं माणसाच्या हिताचं असतं. अपयशाची पायरी पायाला लागली म्हणून निराश होण्याचं कारण नाही. अपयशाच्या पायरीवर पाय देऊनच यशाच्या दिशेनं खंबीरपणे वाटचाल करायची असते. म्हणूनच जीवनविद्या सांगते, वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुसरा मुद्दा असा की हृदयस्थ आत्मशक्तीवर निष्ठा ठेवल्यानं आणि प्रयत्नांची कास धरल्यानं माणसाला त्या आत्मशक्तीकडूनच आवश्यक तो प्रकाश मिळत असतो. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचं हे वचन लक्षणीय आहे. यू विल राइज व्हिक्टोरियस ओव्हर एनी डिफीट अँड रिलाइज द चेरिश्ड डिझायर्स ऑफ युअर हार्ट थ्रू द मार्वलस पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक दैववादाच्या आहारी जातात आणि अभ्यासाचा कंटाळा करून प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देतात. असं का घडतं? याचं कारण कर्म आणि कर्माचं स्वरूप याबद्दल लोकात असलेलं अज्ञान हे होय. ज्याला आपण कर्म असं म्हणतो ते कर्म प्रत्यक्षात स्वानंदाचं स्फुरणच असतं. आपल्याच हृदयात नित्य वास करणारा स्वानंदच कर्मरूपानं प्रगट होत असतो. हे फार मोठं गुपित आहे. परंतु स्वानंद कर्मरूपानं प्रगट होतो हेच माणसाला ज्ञात नाही, हे माणसाचं फार मोठं दुर्दैव होय. या स्वानंदाचा आपल्या मनाशी संबंध येतो. क्रिकेट खेळण्यात मन रंगतं त्यामुळे मनाला स्वानंदाचा स्पर्श होऊन आनंद होतो. परंतु अभ्यास करण्यात मुलाचं मन रमत नाही, कारण अभ्यास म्हणजे एक शिक्षाच आहे ही कल्पना करूनच अभ्यास केल्यामुळं अभ्यासाचा कंटाळा येतो आणि कंटाळा आल्यामुळं मन अभ्यासामध्ये स्थिर होत नाही, त्यामुळे मुलांना अभ्यासाचा त्रास वाटू लागतो. पण अभ्यास म्हणजे शिक्षा ही कल्पना सोडून अभ्यास म्हणजे भविष्यातील आपलं परमकल्याण ही भावना जर एखाद्या मुलानं स्वीकारली तर अभ्यास करण्यात त्याचं मन स्थिरावेल, रमेल, रंगेल आणि त्यामुळे अभ्यास करताना सुद्धा त्याला स्वानंदाचा स्पर्श घडून आनंद प्राप्त होईल. जी गोष्ट छोट्यांची तीच गोष्ट मोठ्यांची. नावडीचे विषय आवडीचे करण्यासाठी भगवन नाम किंवा विश्वप्रार्थना आपल्या जीवनात फार मोठं कार्य करते. अत्यंत कष्टाचं दळणाचं काम करत असताना संत जनाबाई आवडीने गोडीने देवाचं नामगायन करायची आणि नाम गाता गाता नामात इतकी रंगून जायची की दळणाचं काम केव्हा संपलं हे सुद्धा तिला कळत नसे. भाविक लोकांचा मात्र असा भोळसट गैरसमज आहे की प्रत्यक्ष विठोबा येऊन तिला मदत करायचा. संत गोरा कुंभार माती वळण्याचं काम करत असताना अखंड नामस्मरण करायचा. नाम घेता घेता नामात रंगून जाऊन तो देहभान विसरायचा. संत सावतामाळी काम करत असताना भगवत नामात आणि भगवत भावात इतका रंगून जायचा की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असंच त्याच्या अनुभवाला येत होतं. या संदर्भात मला एक गोष्ट आठवते, ती अशी की माझे एक मित्र एकदा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्या ठिकाणी एक झाडू मारणारी महिला यायची. ती येताना गाणं गुणगुणत यायची, गाणं गुणगुणत झाडू मारायचं काम करायची आणि गाणं गुणगुणतच ती तिथून निघून जायची. एक दिवस न राहून माझ्या मित्रानं तिला विचारलं, अहो बाईसाहेब, तुम्ही संसारात सुखी आहात असं दिसतं, कारण तुम्ही येताना गाणं गुणगुणत येता, गाणं गुणगुणत झाडू मारण्याचं काम करता आणि गाणं गुणगुणत तुम्ही निघून जाता, तुमचं असं आनंदी असण्याचं रहस्य काय? यावर ती जे काही म्हणाली ते चिंतनीय आहे. ती म्हणाली, अहो साहेब, झाडू मारण्याचं काम हे तर मला करायचंच आहे, ते मला टाळता येणार आहे का? मग हे काम मी रडत रडत का करू, हसत हसत का करू नये? थोडक्यात मुखानं नाम, हातानं काम आणि हृदयात राम अशी माणसाची जीवन जगण्याची जीवनशैली असली पाहिजे असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. मुखानं नाम घेणं हा भक्तियोग, हातानं काम करणं हा कर्मयोग, तर हृदयात राम ही धारणा म्हणजे ज्ञानयोग होय. अशा विशिष्ट पद्धतीनं व्यवसाय किंवा उद्योग केल्यानं माणसाला भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग अशा तीन योगांचा त्रिवेणी संगम साधता येतो. या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानं माणसाला अगणित पुण्याची प्राप्ती होते. अशा त्रिवेणी संगमात स्नान करून धन्य आणि कृतकृत्य होण्याऐवजी लोक
सिंहस्थ पर्वत

0: छावणीला जाऊन नदीच्या पाण्यात डुबक्या कशाला मारतात हेच कळत नाही. या संदर्भात आणखीन एक मुद्दा स्पष्ट करणं इष्ट वाटतं. या सर्व उदाहरणातील व्यक्ती नामात किंवा गाण्यात रंगून काम करायचे आणि काम करायचे हातानं, परंतु नुसतं हातानं काम करणं सर्वांना शक्य नाही. कारण एकाग्र मनानं आणि बुद्धीला ताण देऊन जी कामं करायची असतात ती कामं गाणं गुणगुणत किंवा नाम घेत करता येणं शक्य नाही. याचा भावार्थ असा की प्रामाणिकपणे जीव ओतून काम केल्यानं मन एकाग्र होतं, स्थिर होतं आणि त्या प्रक्रियेत स्वानंदाचा स्पर्श घडून मनाला आनंद होतो. या संदर्भात तुकाराम महाराजांचं हे वचन चिंतनीय आहे. मन हे निश्चळ झाले एके ठाई, मग उणे काही निज सुखा. अखंड आनंद हे आपलं स्वरूप आहे. हा आनंद आपल्या हृदयातच वास करत असतो, म्हणूनच त्याला स्वानंद असं म्हणतात. स्वानंद स्फुरद्रूप असल्यामुळं तो कर्मरूपानं प्रकट होत असतो. हा स्वानंद प्राप्त करून घ्यायचा नसतो, तर त्या स्वानंदाचा स्वाद घ्यायचा असतो. विशिष्ट पद्धतीनं कर्म करण्यातून या स्वानंदाचा स्वाद घेता येतो. ही प्रक्रिया म्हणजे तल्लीन होऊन काम करणं ही होय. तल्लीन होऊन काम करत असताना स्थिर झालेल्या मनाला स्वानंद स्वरूपाचा स्पर्श होऊन त्या माणसाला कामातूनच आनंद मिळू लागतो. गोष्ट गुरुचरित्रातली आहे. गुरुदेव श्री दत्तात्रयानं 24 गुरु केले असं म्हणतात. त्यातील एक गुरु लोहार होता. श्री दत्तात्रयाला एकदा एक विलक्षण दृश्य दिसलं. लोहाराचं काम करणारा एक माणूस अत्यंत तल्लीन होऊन काम करण्यात इतका रंगून गेला होता की त्याच्याजवळून एक मिरवणूक वाजत गाजत गेली तरी सुद्धा त्या लोहाराचं लक्ष त्या मिरवणुकीकडे गेलंच नाही, किंवा त्या आवाजानं त्या लोहाराचं चित्त जरासुद्धा विचलित झालं नाही. लोहाराची ती एकाग्रता आणि काम करण्यातली तल्लीनता पाहून तो लोहार गुरु करण्यास योग्य आहे असं श्री दत्तात्रयानं वाटलं. तल्लीन होऊन काम करणाऱ्या त्या लोहाराची लागलेली कर्मसमाधी ही गुहेत बसून किंवा जंगलात बसून योगसमाधी लावणाऱ्या योग्यापेक्षा सहस्रपटीनं श्रेष्ठ होय असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक काम करतात ते अत्यंत कंटाळून, नावडीनं आणि कपाळाला हजार आठ्या पाडून. कंटाळा करून काम करण्यानं कामात चुका तर होतातच, पण कामाचा शीण मात्र प्रमाणाबाहेर वाढतो, त्यामुळे जीवनामध्ये प्रगती होत नाही तो भाग वेगळाच. याच्या उलट जे आवडीनं काम करतात त्यांना कामाचा शीण तर होत नाहीच, पण त्यांच्याकडून उत्कृष्ट दर्जाचं काम केलं जातं. आवडीनं काम करणाऱ्या माणसाच्या वाट्याला उत्कृष्ट काम केल्याचा आनंद तर येतोच, शिवाय अपवादात्मक प्रसंग सोडल्यास यश येतच आणि अशा माणसाची जीवनामध्ये सर्वार्थानं प्रगती होऊन त्याचं जीवन कृतार्थ होतं. क्वचित प्रसंगी आवडीनं काम करून सुद्धा जरी यश मिळालं नाही तरी आपण उत्तम काम केल्याचं समाधान त्याला मिळतंच. याला जॉब सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात. या संदर्भात एका इंग्रजी लेखकाचं हे वचन चिंतनीय आहे. रिवॉर्ड ऑफ अ थिंग वेल डन इज टू हॅव डन इट. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: नुटेलाची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: श्रोते हो, वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व हे अधोरेखित होत आहे. तेव्हा 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं बोलूया या क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी. तेव्हा जरूर फोन करा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. 4 जुलै म्हणजेच आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 02-231-2-65-26-24 02-231-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोतेहो अवशायिका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद, सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा, विशेष सहभाग डॉक्टर V.N. शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवर।

गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात काही वैविध्यपूर्ण गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांचा स्मृतिदिन. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात गूंज उठी शहनाई या चित्रपटातल्या त्यांच्या गीतानं करूया. संगीतकार वसंत देसाई, गायिका लता मंगेशकर.

102.7 MHz आणि न्यूज झोन एअर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 9 वाजलेत. प्रसारित करतो गीत बहार.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये भरत व्यास यांची ही गीतरचना आपण ऐकलीत गूंज उठी शहनाई या चित्रपटासाठी. संगीतकार होते वसंत देसाई.

श्रोते हो अवश्य ऐका उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. श्रोते हो, कधी कधी आपल्याला बऱ्याच शब्दातून किंवा बऱ्याच वाक्यातून जे सांगता येणं शक्य नाही किंवा जे सांगायला जमणार नाही अशा काही भावना या काही कवितेमधून किंवा काही गीतांच्या ओळींमधून आपण सहजपणे समोरच्यापर्यंत पोचवू शकतो. खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण रचना आणि आशय घनता ही वैशिष्ट्य असणारे व्यास. त्यांचं आणखी एक गाणं आपण ऐकूया, दो आखे बारा हात या चित्रपटासाठी. संगीतकार पुन्हा एकदा वसंत देसाई, गायिका लता मंगेशकर.

0: दो आखे बारा हात या चित्रपटासाठी वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजात.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत

0: डिजिटल पेमेंट करतो आहे.
1: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. श्रोते हो, पंख होते तो उड आती रे हे गाणं असेल, किंवा तेरे खयालों में हम हे गाणं असेल, किंवा गीत गाया पत्थरोने हे गाणं असेल, ही अजरामर गाणी आपल्यापर्यंत पोचवणारे, आपल्या संगीताची जादू या गाण्यांच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांवर करणारे संगीतकार रामलाल यांचा स्मृती दिन आहे. आणि म्हणूनच कार्यक्रमात आता आपण ऐकूया रामलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत, गायिका किशोरी आमोणकर.

0: किशोरी अमोणकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये हसरत जयपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते रामलाल. चित्रपट गीत गाया पत्थरोने.
1: श्रोते हो, सोमवारी 6 जुलै रोजी माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 6 जुलैला सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती. श्रोते हो, कार्यक्रमात आता सेहरा चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. संगीतकार रामलाल.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये हसरत जयपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते रामलाल, चित्रपट होता सहरा. आपण ऐकत आहात गीत बहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या कार्यक्रमात वैविध्यपूर्ण गाण्यांचा आस्वाद आपण घेतो आहोत. श्रोते हो, ज्येष्ठ सतारवादक जयराम आचार्य यांचा जन्मदिन. अनेक चित्रपटांमधील गाण्यांमध्ये सतार छेडणारे किंवा सतारीचा पीस वाजवून किंवा सतारीच्या तारांवरती वेगवेगळ्या रचना सादर करणारे जयराम आचार्य यांनी बहुतेक सगळ्याच संगीतकारांबरोबर काम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी गाणी त्यांनी सतारीची साथ करून अजरामर केलेली आहेत. त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकी साहेब बेबी और गुलाम या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया. शकील बदायुनी यांची ही गीतरचना, संगीतकार हेमंत कुमार, गायिका गीता दत्त.

साहिब बेबी और गुलाम या चित्रपटासाठी शकील बदायूनी यांचं हे गीत आपण ऐकलं. गीता दत्त यांच्या आवाजामध्ये संगीतकार होते हेमंत कुमार. ज्येष्ठ गायिका छाया गांगुली यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी गायलेल्या गमन चित्रपटातल्या मखदूम मोहिद्दीन यांच्या गीतानं आजच्या गीत बहार कार्यक्रमाची सांगता करूया. संगीतकार जयदेव.

0: गमन या चित्रपटासाठी मखदूम मोहिउद्दीन यांची ही गीतरचना आपण ऐकलीत छाया गांगुली यांच्या आवाजामध्ये. संगीतकार होते जयदेव. या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण आपण ऐकत आहात. 9:30 वाजलेत.
2: इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. नमस्कार श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, प्रत्येक भाषेमधलं साहित्य हे त्या भाषेला समृद्ध बनवत असतं आणि त्याचबरोबर त्या भाषेमध्ये लेखन करणारे कवी, लेखक, साहित्यिक यांच्या लेखनामुळे त्या साहित्यामध्ये देखील भर पडत असते. साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आपण इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून घेत असतो. सध्या आपण विल्यम शेक्सपियर यांच्या वेगवेगळ्या कलाकृतींचा M.A. शेख यांनी करून दिलेला परिचय ऐकत आहोत. तर आजच्या साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत विल्यम शेक्सपियर यांच्या प्रसिद्ध ऑथेल्लो या नाटकाचा M.A. शेख यांनी करून दिलेला परिचय.
3: शेक्सपियरच्या नाटकांचा परिचय करून देणाऱ्या या व्याख्यान मालिकेत आज आपण सर्वोत्तम कलाकृती समजल्या जाणाऱ्या ऑथेल्लो या शोकात्मिकेचा परिचय करून घेणार आहोत. इटलीच्या व्हेनिस शहरात ब्रेव्हॅन्सिओ हा श्रीमंत सेनेटर राहत असतो. त्याला डेझिमोना नावाची सुसुरूप मुलगी असते. लग्नाचं वय झाल्यामुळं अनेक तरुण सुस्वभावी डेझिमोनाला जीवनसाथी बनवण्याची आज बाळगून असतात. बाह्यरूपापेक्षा देखील मनाच्या संदर्भात प्रेम करणारी डेझिमोना ऑथेल्लो नामक कृष्णवर्णीय लढवय्याकडे आकर्षिली जाते. तिच्या वडिलांकडं नियमित येणं जाणं असलेला ऑथेल्लो एक शूर, धाडसी, पराक्रमी पुरुष असल्यामुळं व्हेनिसच्या सेनापती पदापर्यंत पोहोचतो. तुर्की लोकांचा वारंवार पराभव करून व्हेनिसचं रक्षण केल्यामुळं त्याला दरबारात मोठा मान मिळत असतो. त्याच्या कृष्णवर्णीय रूपापेक्षा त्याच्या पराक्रमाकडं, धाडसी मोहिमांकडं, परीक्षा पाहणाऱ्या युद्धातील त्याच्या सहभागाकडं डेझिमोना खेचली जाते. तिच्या वडिलांकडं आल्यावर त्यानं कथन केलेल्या हकीकती, त्याचे युद्धातील चित्रविचित्र अनुभव, त्यानं पाहिलेल्या चमत्कारी गोष्टी, त्याच्या जीवावर बेतलेले प्रसंग, त्यातून करून घेतलेली सुटका याविषयी ऐकून डेझिमोना त्याच्यावर प्रेम करू लागते. ऑथेल्लो देखील हळूहळू तिच्या प्रेमाला प्रतिसाद देऊ लागतो. व्हेनिसच्या देखण्या गोऱ्या तरुणांपेक्षा डेझिमोनाला हा काळा पण शूर ऑथेल्लो पसंत पडतो. परस्पर संमतीनं कुणालाही कळू न देता ती दोघं विवाह करतात. आपल्या वडिलांना ही गोष्ट कधीच पटणार नाही याची जाणीव असूनही तिनं हे टोकाचं पाऊल उचललेलं असतं. या गुप्त विवाहाची बातमी लवकरच तिच्या वडिलांना समजते. सिनेटच्या सभेत ऑथेल्लोनं चेटूक करून आपली मुलगी पळवली असा ते आरोप करतात. मुलीला दिलेल्या स्वातंत्र्याचा तिनं दुरुपयोग करण्यासाठी ऑथेल्लोनं तिला भाग पाडलं असाही दोष ते त्याच्यावर ठेवतात. ही घटना घडत असताना तुर्की लोकांचा आरमार व्हेनिसच्या ताब्यात असलेल्या सायप्रस बेटावर स्वारी करतं. त्यांच्या बलिष्ठ आरमारापुढं व्हेनिस हतबल असतं. आता त्यांना ऑथेल्लोच्या युद्धकौशल्याची आवश्यकता भासते. त्याला सेनेटच्या बैठकीपुढं हजर व्हायला सांगितलं जातं. ब्रेव्हॅन्सिओचे आरोप सर्वांसमोर केल्यामुळं ऑथेल्लोला उत्तर देणं भाग असतं. आपण कसलाही जादूटोना केला नाही. आपल्या आयुष्यातील आव्हानं, अडचणी, आपण त्यातून काढलेला मार्ग याचं सरळ साधं निवेदन डेझिमोनाला पसंत पडलं. त्यात काहीही वाईट उद्देश नव्हता असं तो म्हणतो. ऑथेल्लोच्या या उद्गारावर डेझिमोनाला सेनेटपुढं साक्षीसाठी पाचारण केलं जातं.

आपण वडिलांचा विश्वासघात केला नाही, तारुण्याच्या उन्मादात कर्तव्य विसरले नाही. ऑथेलोनं कठीण प्रसंगात दाखवलेल्या धैर्यामुळं मी त्याच्यावर अनुरक्त झाले असं ती सर्वांसमोर सांगते. ड्यूकला तिचा हा बचाव मान्य होतो. तिच्या जागी अगदी माझी स्वतःची मुलगी असती तरी असंच घडलं असतं असं म्हणून तो ऑथेलोला दोषमुक्त करतो. ब्रव्यांशिव दुःखी अंतकरणानं मुलीच्या विवाहाला संमती देतो. ऑथेलो डेझिमोनासह सायप्रस बेटावर पोहोचतो. नूतन वधूच्या सहवासाऐवजी युद्धाच्या तपशिलांचा विचार ऑथेलोला करणं भाग पडतं. अचानक उद्भवलेल्या समुद्र वादळामुळं तुर्की शत्रूंचं सैन्य लढाई आधीच विस्कळीत होतं. ऑथेलोचं काम सोपं होतं. पण आता एक वेगळंच वादळ त्याच्या जीवन नौकेला हेलकावी देऊ लागतं. त्याच्या सैन्यात कॅशिओ नावाचा फ्लॉरेन्सचा रहिवासी तरुण सैनिक असतो. कॅशिओच्या आनंदी मोकळ्या स्वभावावर, देखणेपणावर, संभाषण चातुर्यावर कुणी लुब्ध होईल इतकं ते प्रभावी असतं. ऑथेलोचा त्याच्यावर विश्वास असल्यामुळं डेझिमोनाकडे प्रेमाचे संदेश देण्यासाठी प्रिया राधनेच्या काळात त्यानं त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली असते. ऑथेलो सरळ मनाचा शिपाईगडे असतो. पुरुषांच्या मनातील स्त्री संदर्भातील शंकाकुशंकाचा लवलेशही त्याच्या ठाई नसतो. या मनमोकळ्या स्वभावामुळं, ऑथेलोच्या विश्वासामुळं डेझिमोना देखील कॅशिओला निकटच्या वर्तुळात स्थान देते. सायप्रसला आल्यावर ऑथेलोनं कॅशिओला बढती देऊन आपल्या निकटचा अधिकारी केलेलं असतं. सैन्यातील दुसऱ्या एका अधिकाऱ्याला म्हणजे इयागोला ही गोष्ट पसंत पडत नाही. कॅशिओऐवजी आपल्याला बढती मिळायला हवी होती या विचारानं तो पेटून उठतो. कॅशिओला युद्धाचं फारसं ज्ञान नाही, फक्त बायकांच्या कोंडाळ्यात भावकात फिरण्याची कला त्याला अवगत आहे असं त्याचं मत असतं. इयागो स्वभावानं मत्सरी, कारस्थानी, विधिनिषेध शून्य असतो. ऑथेलोनं डेझिमोनासारख्या देखण्या मुलीला वश केलं याचाही राग त्याच्या मनात असतो. कॅशिओ, ऑथेलो, डेझिमोना या तिघांना एखाद्या कारस्थानात गोवून त्रास देण्याचा त्याचा निश्चय असतो. मानवी स्वभावाचं सूक्ष्म ज्ञान असल्यामुळं इयागो पुरुषी शंकेखोरपणाला खतपाणी घालून ऑथेलोचं कॅशिओशी वितुष्ट येईल अशा चाली रचत जातो. तुर्की सैन्याच्या हातबलतेमुळं ऑथेलोचे सैनिक सायप्रसमध्ये त्या रात्री आनंदोत्सव साजरा करतात. खाणं पिणं, मेजवानी या वातावरणात सैनिकांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी ऑथेलोनं कॅशिओवर टाकलेली असते. अतिशय हुशारीनं इयागो गोड बोलून कॅशिओला दारू पाजतो. सुरुवातीला नको नको म्हणत कॅशिओ भरपूर पितो. त्या तंद्रीत इयागोच्या स्तुतीमुळं डेझिमोनाविषयी काहीबाई बोलू लागतो. कॅशिओचं एका सैनिकाशी भांडण होतं. ते सोडवायला गेलेल्या अधिकाऱ्याला जखम होते. अतिमद्यपान केल्यामुळं कॅशिओला काही समजत नाही. अचानक इयागो मोठं संकट आल्यावर वाजवण्याची घंटा वाजवतो. सर्वत्र प्रचंड गोंधळ माजतो. तो आवाज ऐकून झोपमूट झालेला ऑथेलो अचानक तिथे येतो. इयागो हा सारा गोंधळ कॅशिओमुळं, त्याच्या मद्यपानामुळं झाला असा समज होईल या प्रकारे निवेदन करतो. त्यानं स्वतःच याग लावली हे लपवण्याचा त्याचा कावा ऑथेलोच्या लक्षात येत नाही. रागारागानं तो शिक्षा म्हणून कॅशिओला दिलेलं लेफ्टनंट हे बढतीचं पद काढून घेतो. कॅशिओला पश्चाताप होऊ लागतो. आपण अति प्याल्यामुळं कसे वावत गेलो हे त्याला कळत नाही. इयागोचा कपटीपणा त्याच्या ध्यानात येत नाही. उलट तो मित्र आहे असं समजून गेलेलं पद कसं परत मिळवायचं याविषयी त्याचाच सल्ला मागतो. इयागो त्याला ऑथेलोसमोर जाऊ नकोस असं सांगून डेझिमोनाच्या मदतीनं पद परत मिळव असा सल्ला देतो. त्याच्याविषयी अजिबात शंका नसलेला कॅशिओ डेझिमोनाची भेट घेऊन ऑथेलोकडं त्याच्यासाठी रदबदली करावी अशी विनंती करतो. डेझिमोना लगेच कॅशिओला माफ कर असा तगादा आला होते. त्याच्या प्रेमामध्ये त्यानं मध्यस्थ म्हणून कसं काम केलं त्याची आठवण करून देते. ऑथेलो म्हणतो, लगेच माफ करणं चुकीचा संदेश देईल, मी यथावकाश त्यात लक्ष घालीन. डेझिमोना वारंवार आग्रह करीत राहते. ऑथेलो लवकरच योग्य निर्णय घेईन असं आश्वासन देतो. डेझिमोनाचा निरोप घेऊन कॅशिओ बाहेर पडताना ऑथेलो इयागोसह आत येत असतो. इयागो हळूच म्हणतो,

मलाही आवडलं नाही हा. यागो ऑथेलोला त्याच्या प्रेम प्रकरणाची माहिती कॅशोला होती का असं विचारतो. तर ऑथेलो कॅशोनं मध्यस्थ म्हणून नेहमीच कशी मदत केली याचा खुलासा करतो. असा उद्गार काढीत यागो काहीतरी उलगडा झाल्याचा आव आणतो. इथं ऑथेलोला डेझिमोना कॅशोकडे पाहत यागोनं काढलेला मलाही आवडलेला नाही हा उद्गार आठवतो. यागो एक सभ्य प्रामाणिक मित्र आहे अशी त्याची खात्री असते. त्याच्या उद्गारामागील अर्थ त्यानं स्पष्ट करावा असा आग्रह ऑथेलो धरतो. यागो हळूहळू ऑथेलोच्या मनात डेझिमोना कॅशिओ संबंधी संशयाची बीज पेरू लागतो. ऑथेलोनं शंकेच्या आहारी जाऊ नये असंही उलट बजावतो. डेझिमोना सुंदर मोकळ्या मनाची खाणं पिणं मजा करणं या वृत्तीची स्त्री आहे. तिच्यावर संशय घेण्याजोगा काहीच पुरावा नाही असं मत ऑथेलो व्यक्त करतो. यावर यागो त्याला सल्ला देतो. कॅशिओ जवळ असला की त्याच्या वागण्यात काही फरक पडतो का याचं नीट निरीक्षण कर. शंका घेऊ नकोस पण अगदी गाफिलही राहू नकोस. आमच्या इटालियन स्त्रियांचे स्वभाव तुला माहीत असणार नाहीत कारण तू बाहेरून आलायस असं म्हणत ऑथेलोचं मन शंकेखोर होईल याची यागो पुरेपूर काळजी घेतो. जिनं आपल्या बापाला फसवून माझ्याबरोबर संबंध जोडला ती मलाही कशावरून फसवणार नाही असा विचार ऑथेलोच्या मनात चमकून जातो. सावज आपल्या टप्प्यात आलंय हे पाहून यागो अधिक स्पष्टपणे बोलू लागतो. देखण्यास स्वकीय इटालियन तरुणांना नाकारून तिनं तुझ्यासारख्या कृष्णवर्णीयाशी नातं जोडलं यामागं तिचा लहरीपणा असणार हे स्पष्ट आहे. अशी अविचारी बाई एखाद्या गोंडस इटालियन तरुणासाठी तुला बाहेरचा रस्ता दाखवणार नाही याचं काय नेम. तिची परीक्षा कशी घ्यायची ते सांगतो. तूर्त कॅच्युची शिक्षा माफ करणं लांबणीवर टाक. त्यावर तिची प्रतिक्रिया काय होते ते नीट पहा. ती किती आग्रह करते तेही पहा. म्हणजे तुझ्या शंकेचं आपोआप उत्तर मिळेल. आधी कॅशिओला डेझिमोनाची मदत घ्यायचा आग्रह करून त्याच गोष्टीचा आधार घेत कॅशिओ डेझिमोना या दोघांचा बळी ऑथेलोच्या शंकेखोर स्वभावाला घ्यायला लावायचा हा यागोचा उद्देश साध्य होणं अशक्य नाही हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं. यागो मानभावीपणानं ऑथेलोला बजावतो. तिच्या प्रतारणेचा अधिक ठोस पुरावा मिळेपर्यंत तिला निर्दोष समजलं पाहिजे. ऑथेलो होकारार्थी मान डोलावतो पण आता तिची झोप उडलेली असते. कालपर्यंत स्थिर असणारं त्याचं समाधानी मन कशावरच विश्वास ठेवायला तयार नसतं. युद्धाची तयारी, रणगंडातील गडबड, शत्रूचा नाश करू इच्छिणारं मन यापैकी कशा कशाचं त्याला आकर्षण वाटेनसं होतं. कधी डेझिमोना प्रामाणिक एकनिष्ठ आहे असं वाटतं तर दुसऱ्या क्षणी तिनं प्रतारणा केली असा विचार अस्वस्थ करतो. कधी यागोचं म्हणणं पटतं तर लगेच त्याविषयी अविश्वास वाटू लागतो. ही कॅशिओची भानगड समजली नसती तर किती बरं झालं असतं असे उलटसुलट विचार त्याच्या मनात येऊ लागतात. एकदा तर तो यागोचा गळा पकडून विचारतो, डेझिमोनाच्या अप्रामाणिकपणाचा पुरावा सादर कर नाहीतर मरायला तयार राहा. यागो रागावल्याचं नाटक करतो. आपल्या प्रामाणिकपणावर शंका घेतली म्हणून त्रागा करतो. शेवटी तो वेगळाच डाव खेळतो. ऑथेलोला तो विचारतो, तुमच्या पत्नीकडे स्ट्रॉबेरीचं डिझाईन असलेला एक हातरुमाल होता ना. ऑथेलो उत्तर देतो, हो, ती माझ्याकडून तिला दिलेली पहिली भेट. त्यावर यागो सांगतो, अहो असाच एक रुमाल कॅशिओ आपल्या तोंडाला लावताना मी पाहिलाय. ऑथेलो खवळून म्हणतो, तसं असेल तर 3 दिवसात कॅशिओला मृत्यूदंड देईन. डेझिमोनाचा शेवट कसा करायचा याबद्दल वेगळा विचार करीन. त्याच्या शंकाग्रस्त मनाला किरकोळ गोष्टी देखील आता खऱ्या वाटू लागतात. अशी चूक डेझिमोनाकडून घडणं शक्य आहे का असा विचारही न करता ऑथेलो यागोनं निर्माण केलेल्या जाळ्यात अलगद अडकतो. आपली भेटवस्तू तिनं कॅशिओसारख्या परपुरुषाला द्यावी हा आपल्या प्रेमाचा अपमान आहे हा विचार त्याच्या मनाला पोखरू लागतो. यागोचं खलन आहे की अंतःकरण एकापाठोपाठ एक कारस्थानं करीत राहतं. बिचारा ऑथेलो आपणहून त्याचा बळी बनतो. दरम्यान आपली पत्नी एमिलियाला डेझिमोनाचा रुमाल यागो आणायला लावतो. हा रुमाल कॅशिओच्या हाती पडेल अशी व्यवस्था करतो. आपलं डोकं दुखतंय असं सांगून यागो डेझिमोनाकडे रुमालाची मागणी करतो. त्याला भेट दिलेला रुमालच हवा असतो. तो म्हणतो,

0: मी दिलेला रुमाल मला आईनं दिला होता. एका इजिप्शियन चिटकिनीनं तो भारलेला रुमाल देऊन तिला बजावलं होतं. रुमाल जवळ आहे तोवर तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करील. रुमाल हरवला तर अनर्थ होईल. माझ्या आईनं मी तो रुमाल माझ्या पत्नीला देऊन त्याचं गुपित सांगावं अशी सूचना केली होती. बिचारा डिस्डीमोनाला तो रुमाल सापडणं शक्यच नव्हतं, कारण इयागोनं तो चोरून कॅशिओला मिळेल अशी व्यवस्था आधीच केली होती. वारंवार मागणी करूनही रुमाल डिस्डीमोना देऊ शकत नाही हे पाहून अथेलो वेडापिसा होतो. कॅशिओचं काम टाळण्यासाठी त्यानं रुमालाचं निमित्त शोधलं असं डिस्डीमोनाला वाटतं. आपला प्रियपती कुठल्याही सामान्य पुरुषांप्रमाणे तिच्या चारित्र्यावर शंका घेतोय याची जाणीव होऊन डिस्डीमोनाचा धीर खचायला लागतो. तिच्यावर रागावलेला अथेलो निघून जातो. डिस्डीमोना स्वतःला दोष देत त्याच्या रागाचं कारण शोधू लागते. कदाचित सिनेटमध्ये काही विपरीत घडलं असेल, युद्धाची शक्यता निर्माण झाली असावी, त्यामुळे अथेलोचा उमदा स्वभाव रागीट सैनिकामध्ये परावर्तित झाला असावा अशी स्वतःची समजूत ती काढते. डिस्डीमोनाची पुन्हा गाठ पडताच तो सरळ सरळ तिच्या चारित्र्यावर हल्ला करतो. परपुरुषाशी संबंध ठेवून तिनं आपल्यावर अन्याय केला असं म्हणू लागतो. तो कोणाचं नाव घेत नाही. तिनं केलेल्या जारकर्मामुळं आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणून तो रडू लागतो. दारिद्र्य, गंभीर आजार, अपमान यांसारख्या आपत्ती आपण सहन केल्या असत्या, पण तिनं प्रेमात केलेली प्रतारणा सहन करण्यापलीकडची हृदय विदीर्ण करणारी आहे. ती जन्मालाच आली नसती तर काय बिघडलं असतं असा प्रश्न विचारून तो निघून जातो. आरोपामागून आरोप झेलीत मनानं उद्ध्वस्त झालेली डिस्डीमोना झोपेच्या अधीन होऊ इच्छिते. आपले लग्नातले कपडे बिछाण्यावर ठेव असं दासीला सांगून अथेलोनं तिची चूक नीट समजावून द्यायला हवी होती असं म्हणत ते एखाद्या लहान मुलीसारखी झोपी जाते. अथेलो शयनगृहात प्रवेश करतो. निद्रित्र डिस्डीमोनाचा निरागर चेहरा पाहून क्षणभर तिचा अपराध विसरून क्षमा करावी असा विचार करतो. संगमरवरी कांतीच्या आपल्या पत्नीचं शेवटचं चुंबन घेऊन तो रडू लागतो. तिला ठार करण्याचा त्यानं निश्चय केलेला असतो. एवढ्यात डिस्डीमोना जागे होते. दात ओट खात डोळे फिरवणाऱ्या अथेलोचा रागीट चेहरा पाहून पुढील संकटाची तिला चाहूल लागते. तिनं प्रार्थना करावी आणि मारायला तयार व्हावं असं तो म्हणतो. माझी चूक तरी सांगा, माझ्यावर दया करा अशी अर्जव करणाऱ्या डिस्डीमोनाला तो कॅशेचं नाव घेऊन दोष देतो. रुमालाचा संदर्भ पुरावा म्हणून पुढे करतो. तिनं काही खुलासा करण्याआधीच तिचा गळा दाबून तिला मारून टाकतो. इकडे यागो मारेकरी घालून कॅशिओचा खून करण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. मारेकऱ्याच्या खिशात काही पत्र सापडतात. त्यात हा सर्व कट यागोनं केला होता, कॅशिओ निर्दोष होता याचा उलगडा होतो. पश्चातापानं पोळलेला अथेलो स्वतःला निष्पाप डिस्डीमोनाचा खुनी म्हणवतो. यागोच्या कारस्थानाचा आपण बळी ठरलो, आपण मोठं पाप केलंय असं म्हणत तो आत्महत्या करतो. यागोला पकडून शिक्षा दिली जाते. अथेलो नाटक संशयी पुरुषांच्या बदलत्या मनस्थितीचे रंग टिपते. डिस्डीमोनाची निरागसता, अथेलोचा रानवटपणा, यागोचं कपटीपणा अशा गुणदोषांचं हे नाटक प्रत्येकारी चित्रण करतं. यागोसारखा खलनायक रंगवताना शेक्सपियर मानवी अथांग मनाचा ठाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. अथेलो विरुद्ध चाली बुद्धिबळाची आठवण करून देतात. यागोला डेमी डेव्हिल, इनह्युमन डॉग अशा शेलक्या विशेषणांनी संबोधलंय. काळ्या गोऱ्या स्त्री पुरुषांमधील आकर्षण तिरस्कार रंगवून शेक्सपियर वंशवादासारख्या संकल्पनेला स्पर्श करतो. या नाटकाचं बहुपेढी स्वरूप सहजच त्याचे आकळत नाही, पण शेक्सपियरच्या बहुमिती म्हणजे मल्टी डायमेन्शनल कलेबरोबरच त्याच्या काव्यात्म पृथ्वीवरही ते प्रकाश टाकतं.
1: श्रोतेहो साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आज आपण विल्यम शेक्सपियर यांच्या ऑथेल्लो या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय ऐकला. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पुढच्या आठवड्यात साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत विल्यम शेक्सपियर यांच्या हॅम्लेट या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय. तेव्हा पुढच्या आठवड्यात साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम अवश्य ऐका. आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार.

इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा आत्ताच आपण ऐकलेत. यामध्ये आज विल्यम शेक्सपियर यांच्या ऑथेल्लो या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य ऐश्वर्या बेहेरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

श्रोते, ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचा आज जन्मदिन. त्यांनी गायलेलं ब्रह्मकुमारी या नाटकातलं विश्राम बेडेकरांचं पद आपण ऐकूया.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
0: RBI सांगते,
2: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारंब रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: बाळे, कोण शिवल्यागत का बंद आहे?
6: तो त्यो दाढ लई दुखाल्या म्हणजे.

0: बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
0: वय दातासाठी एक नंबर.
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 10 वाजलेत, प्रसारित करतो आहोत आपकी पसंत हा कार्यक्रम.

आपकी पसंद हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आपल्याला पत्र पाठवलं आहे देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी तालुका राधानगरी, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्कामपोट कुर्दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्कामपोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, त्याचबरोबर घोटोडेहून महादेवराव डोंगळे आपल्याला पत्र पाठवत आहेत. तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, त्याचबरोबर संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे हे सर्व त्यांच्या घरचे सदस्य आहेत. तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून आपल्याला हे पत्र आलेलं आहे. त्यानंतर मौजे गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत, एकनाथ काळे, गवई रेडिओ श्रोता संघाचे सदस्य घाटी घाटंजीवरून आपल्याला पत्र पाठवत आहेत. सर्वेश शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार, त्याचबरोबर वारणा शहापूरचे श्रोते विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, गुंड्या पांड्या, माई चव्हाण, करिश्मा चव्हाण, डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे, मुक्काम पोस्ट कल्याण, या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजातलं अनाडी चित्रपटातलं गीत ऐकूया आपकी पसंत.

अनाडी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्यासा सावन या चित्रपटातल्या संतोष आनंद यांच्या गीतासाठी पसंती श्रोत्यांनी कळवलेली आहे. या गीताचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर, आणि पसंती कळवणारे श्रोते चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी, बाबासाहेब दुकानदार, रवी ग्रुप चंदूरचे हे सर्व श्रोते आहेत.

मुक्काम पोस्ट जळगाव तालुका जिल्हा जालना इथून आपल्याला पत्र पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, त्याचबरोबर वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, हे सर्व छत्रपती संभाजीनगरचे श्रोते आहेत. त्याचबरोबर मेघराज, युवराज कुलते, रिधुरादेवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला, गजानन लोले, त्याचबरोबर संग्राम चौक इचलकरंजीहून हे सर्व श्रोते आपल्याला पत्र पाठवत आहेत. सचिन पाटील गडमुडशिंगी यांच्या नावाचाही उल्लेख या पत्रामध्ये आहे. त्याचबरोबर सूर्यकांत चव्हाण आपल्याला पत्र पाठवत आहेत. सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या, त्याचबरोबर सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळेबेरे. सेक्टर 67 मोहाली चंडीगड इथून आपल्याला पत्र आलंय. टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा, शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत प्यासा सावन चित्रपटातलं.

वारसा सावन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये संतोष आनंद यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आपण ऐकत आहात कार्यक्रम आपकी पसंत. कार्यक्रमात आता आपल्याला पत्र पाठवणारे श्रोते आहेत. चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती, अजित चव्हाण, लता, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी पाटील, मेघा पाटील, संजना, त्याचबरोबर पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय ओमकार माधुरी आणि सतीश कोथमिरे यांनी राधानगरी इथून. मैत्री श्रोता संघाचे सदस्य आहेत सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अलका दयानंद साळवी, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, कापशी सेनापतीचे हे श्रोते आहेत. सहदेव आणि जयदेव चौगले, विक्रम, राजेश तसंच रणजित आणि सतीश तेप्पे, मुक्काम पोस्ट तमनाकुडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे सर्व श्रोते. त्याचबरोबर रुक्मिणी लोखंडे, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, अंजली, सीमा, शीतल, भूमिका, राजवी, हरी, स्नेहल, संकेत, आनंदा, शौर्य, संभाजी, तानाजी, गणेश, अभिनव, सर्वेश, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदेही, स्नेहल, सुवर्णा पाटील तसंच मल्लिकार्जुन रेडिओ श्रोता संघाचे हे सगळे सदस्य आहेत. लक्ष्मण भाऊ लोखंडे आणि परिवार आडी निप्पाणी इथून आपल्याला पत्र पाठवतात. त्याचबरोबर सुप्रिया, ओमकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी, संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, मुक्काम पोस्ट

वरणगे तालुका करवीर, शीला स्वप्नील कुंडीराम परीट मौजे सांगाव, शिवानी कांबळे आलाबाद, दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागल, त्याचबरोबर श्रेयश सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभू शिया पिया सोनम प्रशांत राजपेंटर राजाराम गायकवाड तेरवाड, अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बाबडा कोल्हापूर, सुशिला विलास दावणे कागल सुभाष मेणचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, संजीवनी सुयोग कुलकर्णी कवठे महांकाळ, शशिकांत पाटील कुरुंदवाड, सचिन किल्लेदार भडगाव, या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत और काटे या चित्रपटासाठी राणी मलिक यांची गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण, गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू.

काटे या चित्रपटासाठी राणी मलिक यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या आवाजात, संगीतकार होते नदीम श्रवण. आपकी पसंद कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया मैंने प्यार किया या चित्रपटासाठी असद भोपाळी यांची गीतरचना, संगीतकार राम लक्ष्मण, गायक कलाकार लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम, उषा मंगेशकर आणि शैलेंद्र. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते अर्षद अली सनदी, सदेन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शाहबाज नायकवडे, सादिया नायकवडे, जरीना नायकवडे, शब्बीर नायकवडे रुई, त्याचबरोबर सरदार बंके, मुक्काम पोस्ट पिंपळे, तालुका पन्हाळा, सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ, काळेगाव जाफराबाद, मवताळा इथून कुमार प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, त्याचबरोबर करडा रिसोड इथून सानवी देशमुख, सर्वत देशमुख, रिंगणी छत्तीसगड इथून दिनेश वर्मा, करुणा वर्मा, त्याचबरोबर दयानंदनगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ, जिल्हा बीडचे रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत मैने प्यार किया चित्रपटासाठी.

मैंने प्यार किया या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजामध्ये असद भोपाळ यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण. या गीताबरोबरच आपकी पसंद हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

प्रसारित करतो आहोत लोकसंगीत कार्यक्रमात. सुरुवातीला प्रमिला दातार यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांची लोकगीत रचना ऐकूया. संगीतकार दत्तराज खोतकर.

प्रमिला दातार यांच्या आवाजामध्ये उमाकांत काणेकरांची लोकगीत रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते दत्तराज खूप. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं लोकगीत ऐकूया, अपर्णा देव यांच्या आवाजामध्ये.

0: माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास। तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 6 जुलैला सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती। आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम। विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजात मधुकर ठाकूर यांची गीतरचना ऐकूया। संगीतकार मधुकर पाठक।

विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये मधुकर ठाकूर यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीतकार होते मधुकर पाठक. आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता शाहीर मनोहर जोशी आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये भारूड आपण ऐकूया.

0: सगळेच जाऊ दे, सगळेच जाऊ दे,
1: एकटीच राहू दे मला, अगं एकटीच राहू दे मला।

0: शाहीर मनोहर जोशी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत एकनाथांचं भारूड आपण ऐकलं.
1: श्रोते हो, अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: नोटीस मध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा, तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा. कारण कधी कधी काय होतं, पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात.
1: सीए दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरती. 11:00 आपण ऐकणार आहात रामचरित मानस गान. 11:10 गाता रे मेरा दिल आणि दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम.
3: ओम नमो

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये ही लोकगीत रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर अजित कडकडे आणि शैला चिखले यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं लोकगीत, संगीतकार नंदू होणप.

0: अजित कडकडे आणि शैला चिखले यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीतकार होते नंदू होरा. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत वसंत शिंदे यांच्यावर चित्रित झालेलं गीत, अर्थात वामन कर्डक यांची ही लोकगीत रचना. संगीतबद्ध केली वसंत पवार यांनी, गायक कलाकार कुमुद पेडणेकर आणि विठ्ठल शिंदे, अभिनेते विनोदवीर वसंत शिंदे यांचा स्मृतिदिन. यानिमित्तानं सांगत्या एका चित्रपटासाठी वामन कर्डक यांनी लिहिलेली ही रचना आपण ऐकूया.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

तुला न्यावयाला ग घेऊन गाडी आलो सर्व सोडून मी शेतवाडी तू असताना जोडीला या बुरख्या

ॲपवरती. श्रोते हो, आता प्रसारित करतो आहोत रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 397. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया, गायक कलाकार हरिहरन.

विठ्ठल शिंदे आणि कुमुद पेडणेकर यांच्या आवाजात वामन करडक यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतकार वसंत पवार. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती प्रसारित करतो आहोत गाता रहे मेरा दिल।

रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 397 आत्ताच आपण ऐकलात. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार होते हरिहरन.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया अलबेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत, संगीतकार जतीन ललित.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार जतीन ललित, चित्रपट अलबेला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. अकेले हम अकेले तुम या चित्रपटासाठी अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

गुलाम चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित. आपण आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता दिवाना मस्ताना या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल, गायक कलाकार सोनू निगम आणि पौर्णिमा.

0: दिवाना मस्ताना या चित्रपटातलं सोनू निगम आणि पौर्णिमा यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: श्रोते हो अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: नोटीस मध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा, तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा. कारण कधी कधी काय होतं, पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात.
1: CA दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
0: आपण पाहत हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरती. आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमात आता आपण द हेग चित्रपटातलं गीत ऐकू.

हरिहरन आणि साधना सरगम यांच्या आवाजामध्ये मजरू सुलतानपूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मिलिंद, चित्रपट होता दहेक. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सरफरोश या चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना. संगीतकार जतीन ललित, गायक कलाकार कुमार सानू आणि अलका याज्ञिक.

0: सरफरोश या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतन ललित, गायक कलाकार होते कुमार सानू आणि अलका याज्ञिक.
1: श्रोते हो, सोमवारी 6 जुलै रोजी माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका सोमवारी 6 जुलैला सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद. सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा. विशेष सहभाग डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवर.
0: आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज भेटी गाठी या सदरात विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद. त्याचबरोबर साहित्य सरिता या कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादर करते विजय भूषण. आज संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात शीतल पाटील या मैत्रिणीच्या स्वरचित कविता आपण ऐकू शकाल. सादर करते ज्ञानेश्वर पुढे. संध्याकाळी 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत रामराम पाहुणं हा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

कोयला या चित्रपटासाठी कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये इंदिवर यांचं गीत ऐकूया. संगीतकार राजेश रोशन.

कोयला या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राजेश रोशन. श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत, आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजतवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

0: सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटी गाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18 वर्षी वडील आर्मी मध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात, तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो, त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच

0: दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं, म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
1: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
2: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं 2022 ला. माझं पहिलं रक्तदान होतं, तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स. मला असं वाटलं होतं की मी घाबरली, किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
1: बर,
2: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केली.
1: वा, खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
0: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय, किंवा पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या व्हेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
1: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
0: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
1: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
2: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो, किंवा केस गळती होते, किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
1: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
2: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला, आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाहीये. आपण असं म्हणतो की माझे केस गळत आहे, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जातं ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहितीये. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
0: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या, एनएसएस मार्फत किंवा समाजकार्य मार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात, मोठे मोठे वर्कशॉप असतात समाजकार्याचे.

0: वर्कशॉप असतात, एनएसएसचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी एमएसडब्ल्यू करतोय तर मला बऱ्यापैकी एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात. तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत किंवा आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या सुखीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो. पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे. तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
0: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलेसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, म्हणजे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
0: मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर. अगदी छान सर, तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात. आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलेसिमियाच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलेसिमियाच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागणं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे, तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो. आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलेसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल तर आपण ते मेन्शन, म्हणजे ते आपण सपोज करून या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलेसिमियाच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे.

0: म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन मार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थितीवर अडवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. त्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय, तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार म्हणतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्या करता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहे की जे आमच्या बरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो, म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला, म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते 2-3 1 महिन्याचा गॅप पडला की आपलं

0: मनामध्ये भयंकर भीती
1: असते हो. त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता आईंचा एच बी चेक करा, यांचा ब्लड ग्रुप चेक करा. म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपला एच बी पण मोफत झाला हा आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं एच बी बरोबर असलं तर म्हणता की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणता की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं एच बी वाढवून या. आणि एच बी वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत. आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गुड शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं एच बी असतं ना तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
0: वा खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते. तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई आता तुम्ही दोघं सण पती पत्नी 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
1: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय. कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाहीये की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता. कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग, आणि आम्ही पण येऊ का असे म्हणता. रक्तदान आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना तर ते आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
0: ताई आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो, आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं, ताई काय सांगाल याबद्दल?
1: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे. कारण की रक्त कमी झालेलं असतं शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी चहा बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी कायम टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
0: छान. तर ताई आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
1: गैरसमज हेच राहतात की तुम्ही रक्तदान दिलं तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूळ होतात.

0: कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई तुम्ही दोघंही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसेमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
0: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसेमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेज सुद्धा पाठवला होता. तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिताताई, आज मदर डे आहे. माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थॅलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्ताने शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थॅलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा.
1: खूप छान,
0: तुला मानाचा मुजरा ताई.
1: खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
0: हो
1: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
0: हो, माझा हा अस्मरणीय खरंच अनुभव आहे
1: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
0: धन्यवाद.
1: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषत महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे, हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
1: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणारा आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना. आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे. मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास. नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
1: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
0: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
2: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
0: अजून मैत्रिणीनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
3: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
0: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
4: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
0: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
1: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
0: हो.
1: नवे उखाणे या

रुजून नाही आकाश वेळ.

0: खूप सुंदर मायाताई.
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे. एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
0: नक्की
2: ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खरं तर खूप अप्रूप वाटतं की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
0: त्याच्या घरची लक्ष्मी,
2: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण

माझ्या बाबान दिलाय गाव सुखाचा आंदण, कष्ट तो या राब तो या नाही कधी भूण भूण, परमेशाचे सख्यान घेतले या सारे गुण।

0: वा संध्याकाळी गोड आवाज आहे का तुझा?
1: धन्यवाद
0: जयश्री. तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर

0: अरे इथे एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
1: वा.
0: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी. वाहताज वाहताज.
1: वा वा वा. जयश्री, ह्या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
0: नक्कीच,
1: अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाते.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: वाहताज.
1: ज्योती, तू काय आणला आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद.
3: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. येताच शेवटाला निघणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे.

0: आहे, तोडू नपाश आता पळणे कठीण आहे. तोडू नपाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर ज्योती. गझल विषयी सांग ना काही.
0: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. मुक्त छंद असेल कधी ती यमकबद्ध येऊन जाते पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रा वृत्त अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं. परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलंय आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्य प्रकार हा जपानी काव्य प्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा तुम्हाला काय वाटलं. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झालीये पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब काही थांबले काही ओघळले.
1: खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
3: मायाताई तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आसव जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
2: धन्यवाद.
3: आणखी एक दोन हायकू सादर करतो. रखरखणार ऊन, रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर. संध्या
4: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा नक्की.
4: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथे गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा.
4: तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला. पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारही दिशांना खळखळणारे, तुझे ते चारही दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
3: खूप छान.
4: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना, तेव्हा हे

0: होणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना, तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू भाचलास. तुला गंमत सांगू? हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू? तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणारा सागरा, सांग ना कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्यासागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला, आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला. मला वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला.
1: वा वा,
2: खूप सुंदर संध्याताई. खर तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
0: आणि
2: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यातून दिला. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
1: खूप सुंदर, खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू, मुक्तछंद, चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर, की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चाल पोरी मोजलेल्या पावलांनी, चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
1: वा वा वा,
3: चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा,
1: बर
3: भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो. सांग बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
1: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
1: बर,
3: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे, की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये.

0: देही पाणी विभागते का याचाच दे खुलासा. पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा. मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा.
1: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
2: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं.
3: खरंच खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली. आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार आहे निश्चितच.
4: नमस्कार.

साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे. सखींनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचा 1 वाजता ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतील बातम्या.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू। आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्न

उत्पादनांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1,502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिवाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3ही सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे 3ही सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजा

0: मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियस यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेल्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं ही स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: सबसे जटिल अवधारणाओं को जो कि सरलतम भाषा में व्यक्त करने में माहिर थे उन्होंने, मतलब जटिल से जटिल बात को वो कितने सरल शब्दों में कहते थे इस गजल में हमें नजर आता है. और इसमें कोई संदेह नहीं कि उनकी ये जो कविता है वो बहुत ही उत्कृष्ट है, क्योंकि वो लिखते हैं हमारे सबसे मधुर गीत में है वो जो सबसे दुखद विचारों को व्यक्त करते हैं. जैसे कि है सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुरों में गाते हैं. तो ये गीत एक ऐसी ऐसे साथी को सांत्वना और दिलासा देता है जिसने बहुत दुख झेला है और जिसे अब भी विश्वास नहीं हो रहा है कि उसे प्यार का दूसरा मौका मिला है, है ना. तो देखिए ना कितना सुंदर तरीके से शैलेंद्र ने इस गजल को रचा.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

0: बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
0: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9 सुमारास ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे, हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: प्रश्न? म्हणजे अगं साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई? बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको?
0: मुलगा? नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा. आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ. आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिकल ब्रेक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी नसरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदाना झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीण. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेक माझी मोठी मास्तरीण वहीण म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं

का सोडायची, एकटी हाय लेख माझी सतत काळजी तिला छळायची, एकटी हाय लेख माझी सतत काळजी तिला छळायची, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही। काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात, काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात, माय लई कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही, माय माझी लई कोमल पण कमजोर ती मुळीच नाही, जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही। सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई, साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही, सण कुठलाही येवो मला कपडे घ्यायची सतत घाई, साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही। मला मिळालेलं हे जगणं तिचं, माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं, तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही। ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा, ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा, तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा, अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही। पुढील कविता आहे तंत्रज्ञान। या तंत्रज्ञानाचा नाद खुळा, कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा, माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो, माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो, आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो, आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन, आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन, इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणानं किती रे तू दिन, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले, आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले, व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार, व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार, विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार, रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन, रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन, इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीसं माणसातलं कन्व्हर्जन, दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट, दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट, परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक, या तंत्रज्ञानाचा नाद खुळा, कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा। पुढील कविता आहे चले चलो। जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी, जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी, प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणूस की, परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार, मनात चटकन येतो विचार, बघता हा अमानुषपणाचा प्रकार, मनात चटकन येतो विचार, भलेही वाटली इमारतीची उंची माणुसकी मात्र खाली आली, नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली, महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे, महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे, माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई, ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात, या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा, आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा, धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास, धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास, परंतु पुरे झाले आता, मनात बांधूया एकच गाठ, पाठीचा कणा ठेवून ताट, चालूया केवळ भारत विकासाची वाट, चले चलो। यानंतर पुढील कविता आहे जीवन। अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद, जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष, पूर्वी परिवाराशी धडपड, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद, जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष, पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची, चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही, चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही, निज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही, आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार, बापानं सांगितलं पोरं तू डॉक्टर व्हायचं, मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं,
म्हणता जीव लावतो.

लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसरे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरट सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरट सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: मित्रांनो
1: मित्रांनो डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का.
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात. तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुन्या आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का. तर नाही.
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानव निर्मित आहेत त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्ग निर्मित आहे. निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहेत. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत झोपाळ्यावर बसून पायरीवर टेबल खुर्चीवर कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो कोणी पाडे पाठ करून घेतले असतील तर आई बाबा शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाडे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना. आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही. विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं.
1: अभ्यास तर करायचो हा मी
0: गपे. मित्रांनो दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूयात इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील नाधो महानोर यांचं गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत दुनियादारी या चित्रपटातून सोनू निगम यांच्या आवाजातील मंगेश कांगणे यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी संध्याकाळचे
1: आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य राजस्थाने एकदशांशोत्तर शून्य पञ्च लक्ष कोटि रूप्यतोप्यधिकानां विकास परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासं च विहितवान्. केन्द्रीय गृहमन्त्रालयेन विधि विरुद्ध क्रियाकलाप निवारण अधिनियमान्तर्गतं पाकिस्ताने स्थिता

0: ऋषी म्हणतात, हे भूमी, तू माझी माता आहेस आणि मी तुझा पुत्र, पर्जन्य माझा पिता आहे. निसर्गाशी मानवाला समरस करणारी ही भावना किती उदात्त आहे.
1: आपण रोज नाही का सकाळी उठल्यावर प्रातस्मरणाचा श्लोक म्हणतो? आठवते का तुला? समुद्र

0: स्वमे यात पृथ्वीचं किती सुंदर वर्णन केलंय बघ. ती समुद्र वसन आहे, समुद्राचं वस्त्र ल्याली आहे, पर्वत रांगांनी नटली आहे आणि साक्षात विष्णू भगवंतांची ऐश्वर्यवती पत्नी म्हणून तिचं वर्णन केलंय.
1: पण तरंगिणी, खरी गंमत तर पुढेच आहे. या श्लोकात पुढे आपल्या पायाचा स्पर्श तिला होणार आहे म्हणून कवी आधीच तिची क्षमा मागतो आहे. अंथरुणात बसूनच हा श्लोक म्हणायचा आहे. सकाळी उठल्यावर दैनंदिन जीवनाला सुरुवात करायची म्हणजे पहिल्यांदा उठून उभं राहणं आलं, म्हणजे मातृसम भूमीवर पाय ठेवल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही.
0: अगं, आपले सर्व व्यवहारच पृथ्वीच्या आश्रयानेच होतात, पण आपल्या अपत्याचे सर्व अपराध मातेप्रमाणे ती पोटात घालते, म्हणूनच ती धात्री आहे.
1: आणि एकदा का आई मुलाचं नातं तयार झालं की संपूर्ण विश्वाबद्दलच बंधुभाव निर्माण होतो आणि मग कोणालाही इजा करण्याची कल्पनाच मनाला शिवू शकत नाही. पृथ्वी सुक्तातच पुढे म्हटलंय, वयम तुभ्यम बलिहृता स्याम. हे मातृभूमे, तुझ्यासाठी आमचा बली द्यायला लागला तरी बेहत्तर.
0: अगं, म्हणजे हे अगदी तुझे कारणी देह माझा पडावा, अगदी समर्थांच्या सारखीच ही समर्पण भावना आहे. पण आताशा सभोवतालच्या सृष्टीशी ही एकरूपतेची भावनाच लोपावत चाललीय. निसर्गाला ओरबाडून सृष्टी नियमांच्या विरोधात जाऊन आपण चुकीच्या तथाकथित सुखाच्या शोधात आहोत.
1: हो ना, निसर्गापासून आपण अलीकडे अगदी दुरावलोय ने, त्यामुळे सध्या पर्यावरण हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे. या समस्या अलीकडच्या शतकात विशेष प्रकर्षानं जाणवत आहेत.
0: हे सगळं पाहिलं ना की अगदी वाईट वाटतं. आणि मग आपण विद्यालयात शिकलेली ऋग्वेदातील सूक्त, काव्य, नाटकं आठवतात. प्राचीन भारतातील ऋषीमुनी, कवी यांचं पर्यावरणाशी आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहिलं की मनाला प्रसन्नता येते.
1: खरंच ग, निसर्ग आणि मानवाचं नातं शोधताना भूतकाळात डोकवायचं ठरवलं तर आपण थेट ऋग्वेदापर्यंत जाऊन पोहोचतो. पर्जन्य, मरुत, आदित्य, उषा इत्यादी विविध निसर्ग शक्तींना देवता मानून त्यांची काव्य रूपानं केलेली स्तुती किंवा आळवणी म्हणजे ऋग्वेद.
0: म्हणजेच निसर्गावर आपलं जीवन सर्वस्वी अवलंबून आहे याची यथार्थ जाणीव वैदिक आर्यांना होती. निसर्ग आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देतो, मग आपणही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या विचारातूनच निसर्गाचं जतन करणं, पूजन करणं एवढंच नव्हे तर प्रार्थना, स्तुती, यज्ञ याद्वारे निसर्गाचं ऋण फेडण्याची संकल्पना उदयाला आली. निसर्ग आणि मानव यांच्यातील ही परस्पर संबंधीची आणि स्वाभाविक नात्याची बूज आपल्या परंपरेने कायम राखली होती असं दिसतं. प्राचीन संस्कृत वाङ्मयात या विचारांचं आणि वर्तनाचं ठळक प्रतिबिंब पडलेलं दिसतं.
1: तुला आठवतं यास्काचार्यांचा निरुक्त नावाचा ग्रंथ आपण शिकलो होतो?
0: होय ग.
1: शब्दांच्या व्युत्पत्ती देणाऱ्या या ग्रंथात वृक्ष शब्दाची व्युत्पत्ती वृत्वाक्षाम तिष्ठती म्हणजे जमिनीला आच्छादून उभा राहतो तो वृक्ष अशी दिली आहे. जमिनीला धरून तिची धूप रोखण्याच्या वृक्षाच्या मोठ्या कार्याचा निर्देश या नावातूनच होतो. वृक्ष म्हणजे पशु, पक्षी, कीटक, मानव अशा कितीतरी जीवांचा आश्रयदाता. अशा वृक्षांविषयीचं आपल्या पूर्वजांचं प्रेम वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येतं.
0: आता वृक्षांचं महत्व सांगणारा पद्मपुराणातला हा प्रसंगच बघ ना, किती सुंदर आणि मार्गदर्शक आहे. एकदा कोलाहल नावाच्या एका दैत्याच्या नेतृत्वाखाली देव आणि दानवांचं महाभयंकर युद्ध झालं आणि त्या युद्धात चक्क देवतांचा पराजय झाला. सगळ्या देवतांना आपापली स्थानं सोडावी लागली, अगदी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला देखील. अशा वेळी आश्रयहीन झालेले सर्व देव कुठे बरं गेले असतील? ते वृक्षांच्याच आश्रयाला आले. बघ श्लोकात कसं वर्णन केलंय.

0: श्रितः सतु तन्मयताम् यातः तस्मात् तम् न विनाशयेत्।
1: वा
0: तस्मात् तम् न विनाशयेत् हे यातलं महत्वाचं आहे। बघ हा उतारा केवळ पौराणिक कथा सांगत नाही, भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व किती खोल रुजलंय ते सांगते।
1: अगदी बरोबर। म्हणजे बघ ना, जेव्हा देवांवर संकट आलं तेव्हा निसर्गानं, वृक्षांनी त्यांना आश्रय दिला। हा मानवांसाठी एक मोठा संदेश आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा निसर्गच आपल्याला वाचवू शकतो। या कथेचा मूळ उद्देश मानवाला वृक्षांची किंमत पटवून देणं हा आहे। विज्ञानाच्या दृष्टीनं जे वृक्ष पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यांना आपल्या ऋषी मुनींनी देवतेचं रूप देऊन त्यांचं संरक्षण सुनिश्चित केलं।
0: म्हणून तर पुराणात म्हटलंय ना, दशकूप समावापी दशवापी समो हृदः दशरथ समः पुत्रो दशपुत्र समो द्रुमः। दशपुत्र समो द्रुमः म्हणजे एक वृक्ष लावणं हे 10 पुत्रांना जन्म देण्यासारखं आहे।
1: वा काय सुंदर कल्पना आहे। कालिदासादी कवींच्या अभिजात काव्य नाटकातील नायक नायिका विविध नात्यांनी निसर्गांशी एकरूप झाले होते। वृक्षांना दत्तक देण्याची योजना काही आजची नाहीये। कालिदासाच्या मेघदूतातील नायिकेनं म्हणजे यक्षपत्नीनं आपल्या दारच्या लहान मंदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं होतं। यस्यो पांते कृतकतनय कांतया वर्धितो मे हस्त प्राप्य स्तबक नमितो बाल मंदार वृक्ष।
0: आणि असाच संदर्भ कुमार संभव या महाकाव्यातही आहे। शंकर पार्वतीनं विवाहानंतर देवदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं, त्याचं संगोपन केलं असा निर्देश येतो। अमुम पुरम पश्यसि देवदारुम पुत्री कृतो सौ वृषभध्वजेन या हेम कुंभस्तन निसृतानाम स्कंदस्य मातुः पयसाम रसज्ञः।
1: किती छान आहे कल्पना। शाकुंतल नाटकातली नायिका शकुंतला, तिचे सखे सोबतीच मुळी वृक्षवेली हरिण शावक आणि मोर होते। आपल्या या सवंगड्यांनी खाल्ल्याशिवाय शकुंतला काहीही खात नसे। रामायणातील सीता ही अशीच निसर्गकन्या। रावण वधानंतर लंकेहून पुष्पक विमानानं परतत असताना आपण संगोपन केलेल्या वृक्षांना भेटण्यासाठी राम सीता पंचवटीत उतरले। या सर्वांच्या प्रेमाला वृक्षलता ही प्रेमळ प्रतिसाद न देतील तरच नवल।
0: आपली सखी शकुंतला सासरी निघाल्यावर वृक्षलतांनी अलंकारांच्या रूपात तिला भेटवस्तू दिल्या। पुष्पगुच्छ सहज हाती लागावे म्हणून मंदार वृक्ष यक्षपत्नीसाठी स्वतः खाली वाकत असे। वनस्पतींना भावना असतात हा शोध आपण अलीकडचा मानतो खरा, पण आपल्या या पूर्वजांनी तर निरीक्षणातून आणि वर्तनातून ही गोष्ट सिद्ध केली होती।
1: महाभारताच्या शांती पर्वातना एक सुंदर रंजक संवाद आहे। वृक्षांना पंच ज्ञानेंद्रिय असतात असं भारद्वाज आणि भृगु संवादात सिद्ध केलं आहे। जेव्हा महर्षी भारद्वाजांनी भृगु ऋषींना विचारलं वृक्षांना हालचाल करता येत नाही, त्यांना जीव कसा असू शकतो, त्यांना सुखदुःखांची जाणीव होते का आणि कशी होते, त्यावर भृगु ऋषींनी दिलेलं उत्तर आजच्या आधुनिक वनस्पती शास्त्राला सुद्धा थक्क करणार आहे।
0: भृगु ऋषी स्पष्ट शब्दात सांगतात की वृक्षांना 5 ज्ञानेंद्रिय असतात। ते म्हणतात, वल्ली वेष्टयते वृक्षम सर्वतश्चैव गच्छती नहि अदृष्टेश्च मार्गोस्ती तस्मात् पश्यन्ति पादपाः। बघ, वेल वृक्षाला वेढा घालते आणि चारी बाजूंनी मार्ग काढत वर जाते। दृष्टी असल्याशिवाय म्हणजे दिसत असल्याशिवाय कोणाला मार्ग कसा सापडेल, म्हणजेच वृक्ष पाहू शकतात असं त्यांनी सिद्ध केलं।
1: एवढंच नाही तर झाडांना सुखदुःखाची जाणीव आणि चेतना सुद्धा असते। सुखदुःखयोश्च ग्रहणात छिन्नस्यच विरोहणात जीवं पश्यामि वृक्षाणाम अचैतन्यम न विद्यते। अनुकूल हवामानात बहरणं आणि प्रतिकूलतेत सुकणं, तसंच एखादी फांदी छाटली असता तिथे पुन्हा नवीन अंकुर फुटणं, त्यांना सुखदुःखाची जाणीव आहे हे सिद्ध करतात। आधुनिक काळात जगदीशचंद्र बोस यांनी 20व्या शतकात सिद्ध केलं की वनस्पतींना संवेदना असतात, पण भारद्वाज भृगु संवादात हे आधीच किती अचूकपणे मांडलंय बघ ना।
0: हो, पण काही असलं ना तरी वैशाली, मला वाटतं की काव्य म्हणजे कवीच्या निरंकुश मुक्त कल्पना।

0: त्यांचा उच्चार. कवीला जसं वाटतं तसं तो विश्व पाहत असतो.
1: असं नाही बरं कातरंगिणी, प्राचीन भारतातील शास्त्रही विकसित झाली ती निसर्गाच्या हातात हात घालूनच. यांचं सर्वांना परिचित असं उदाहरण म्हणजे आयुर्वेद. नास्ति मूलम अनौषधम, औषधी गुणधर्म नाही असं एकही मूळ नाही, ही या शास्त्राची भूमिका. ही भूमिका पार पाडताना वनस्पतीचा जो भाग उपकारक असेल त्याचा औषध म्हणून योग्य उपयोग करून वनस्पतींचं रक्षण करण्याची दक्षता घेतली जात होती.
0: आणि आहाराची किंवा आरोग्याची व्याख्या बघ ना, मितभूक हितभूक ऋतभूक.
1: वा,
0: म्हणजे मोजकं खाणारा हितकारक तेच आणि तेवढंच खाणारा आणि योग्य मार्गाने मिळवलेलंच अन्न खाणारा अशी व्याख्या केली आहे. आणि वनस्पतीचा आणि अन्नाचा अतिरिक्त उपयोग आणि हानी करू नका असं सुचवलंय.
1: नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनं ही भारतानं जगाला दिलेली अजून एक देणगी. गालांचा रंग खुलवण्यासाठी फुलांच्या परागकणांचा वापर करणाऱ्या, सुगंधी धूपानं केस वाळवणाऱ्या, शिरीषाच्या नाजूक फुलांची कर्णकुंडल करणाऱ्या, गळ्यात हातात फुलांच्या माळा घालणाऱ्या नायिका संस्कृत वाङ्मयात कितीतरी काव्य नाटकात आढळतात. सौंदर्य प्रसाधनं पुष्परचना या कलांचा समावेश 64 कलांच्या यादीत केलाय.
0: एका बाजूला सौंदर्यशास्त्र आणि एका बाजूला गहन असं तत्वज्ञान. पण वैशाली, काही वृक्षांनी आणि फुलांनी या गहन तत्वज्ञानशास्त्रातही मानाचं स्थान पटकावलंय. आदी आणि अंत नाही अशा अनाद्यनंत संसाराचं वर्णन सतत फोफावणाऱ्या अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाद्वारे गीतेत केलेलं दिसतं. आणि कमळ आपलं राष्ट्रीय फूल, चिखलात उगवूनही चिखलापासून अस्पर्श राहणारं कमळ तर सौंदर्याचं, समृद्धीचं, पूर्णत्वाचं, निरासक्तीचं आणि पूर्ण विकसित झालेल्या बुद्धीचं प्रतीक म्हणून वाङ्मयात उल्लेखलं जातं.
1: पशुपक्षी हाही पर्यावरणाचा अविभाज्य भाग. प्राचीन काळातील ऋषीमुनींचे आश्रम ही तर अभयारण्यच. अशा आश्रमात ऋषींच्या प्रभावानं पशु पक्षी मानव यांच्यात वैरभाव मुळी उरतच नसे. खऱ्या अर्थानं ही भयविरहित अरण्य होती. अशा आश्रमक्षेत्रांचं वर्णन करणारे राजेही तितकेच कर्तव्यदक्ष. शिकार करता करता अनवधानानं आश्रमक्षेत्रातील हरणावर नेम धरणाऱ्या दुष्यंत राजाला मुनींनी अडवताच तो विनम्रपणे आपला बाण आवरता घेतो.
0: आणि रघुवंशात आपल्या दारी आलेल्या कौत्स या ऋषिकुमाराची विचारपूस करताना रघुराजा त्याचीच नाही तर आश्रमातील पशु वनस्पती इतकंच नव्हे तर जलाच्या यांची सुद्धा विचारपूस करतो. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्यच आहे. पण प्रजा या संकल्पनेत केवळ मानवच नाही तर पशु पक्षी वृक्ष नद्या जलाशय या सगळ्यांचाच समावेश होतो.
1: तरंगिणी, निसर्ग कितीतरी गोष्टी आपल्याला सांगत असतो, शिकवत असतो. त्या प्रत्येक वेळी आपल्या ध्यानात येतातच असं नाही, पण अनेक संस्कृत सुभाषितांनी निसर्गाची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. प्रजेकडून कर कसा गोळा करावा हे समजावून सांगताना विदुरानं धृतराष्ट्राला भ्रमराचं उदाहरण दिलंय. विदुर म्हणतो, भुंगा ज्याप्रमाणे फुलाला इजा न करता त्यातून मध घेतो त्याप्रमाणे प्रजेला न दुखावता कर गोळा करावा. यथा मधुसमा आदत्ते रक्षन पुष्पाणि षट्पदः तद्वदर्थान मनुष्येभ्य आदद्यादवि हिंसयः.
0: आणि वृक्ष, वृक्षांना तर सत्पुरुषाचं प्रतीकच मानलंय. का विचार, स्वतः उन्हात उभे राहतात आणि दुसऱ्याला मात्र सावली देतात आणि फळ सुद्धा देतात. छायामन्यस्य कुर्वन्ती तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. विश्रांती न घेता निरलसपणे आपलं कर्तव्य पार पाडणारे सूर्य चंद्र नद्या वृक्ष मेघ ही तर निरपेक्ष कर्मयोग्यांचीच उदाहरणं.
1: हे पण ऐक ना, कधी काळी माणसानं दिलेल्या पाण्याची आठवण ठेवून आयुष्यभर नारळांचा भार डोक्यावर वाहणारा आणि माणसाला गोड पाणी देणारा नारळाचा वृक्ष म्हणजे तर मूर्तिमंत कृतज्ञता.
0: प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंतः

स्मरंती. अगदी खरं म्हणालीस, सृष्टीचं आणि मानवाचं विलक्षण असं नातं आहे. शिक्षण ही फक्त शाळेत जाऊन घ्यायची गोष्ट नाही. म्हणतात ना, बिनभिंती

0: गुरुंची उघडी शाळा लाखो इथले गुरु, ते अगदी खरंय. परमेश्वरानं निर्माण केलेली आजूबाजूची सृष्टी इतकी निर्दोष आहे की रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगी कसं वागावं यासाठी माणसानं निसर्गालाच आपलं गुरु मानलं होतं, आपला अबोल मार्गदर्शक.
1: आता बघ ना, रोजच उगवणारा सूर्य, पण त्याचं उगवतीचं रूप आणि मावळतीचं रूप दोन्ही विलोभनीय आणि सारखंच आरक्त. उगवण्याचा थरार नाही की मावळण्याचा विषाद नाही. मग माणसाने तरी सुखदुःखात भेद का करावा? अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत मनाचं समत्व सांभाळलं पाहिजे हे सांगणारं हे सुंदर सुभाषित. उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा संपत्तौ च विपत्तौ च साधूनामेक रूपता.
0: सूर्याला तर आपण देवतेचाच मान दिलाय. सूर्य ही उघड्या डोळ्याने दिसणारी एकमेव देवता आहे. सूर्य ही समृद्धी आणि आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. सूर्यापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते असा हा दिनकृत जगतचक्षु कितीही विषमता असली तरी आपले नियत कर्म कधीही चुकवत नाही.
1: रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरण विकलसारथिरपी

0: उपकरणे हा श्लोक समजून घ्यायचा म्हणजे आधी सूर्याबद्दलच्या आपल्या काही संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत, म्हणजे सूर्याचा प्रवास किती खडतर असतो ते आपल्या लक्षात येईल. वेदातील वर्णनाप्रमाणे सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि त्याचा सारथी अरुण हा तर पांगळा आहे. त्याच्या रथाला सात म्हणजे विषम संख्येचे घोडे झुंपले आणि लगाम सुद्धा साधा सुद्धा नाही, विषारी सर्पच त्याचे लगाम आहेत.
1: बरं, रस्ता तरी सोपा आहे का? छे, आकाशमार्गाला मुळी कुठला आधारच नाही. पण अशा कितीही अडचणी असल्या तरी आज सूर्य उगवलाच नाही असे मानवजातीच्या इतिहासात अजून तरी घडलं नाहीये. सूर्याच्या प्रवासात खंड नाही.
0: निसर्ग आणि मानवाचं हे परस्परावलंबित्व लक्षात घेऊन भगवद्गीतेने देखील यज्ञचक्राची संकल्पना मांडली. निष्काम भावनेनं हातचं न राखता मानवाला भरभरून देणाऱ्या निसर्गाला मानवाने सुद्धा संतुष्ट ठेवलं पाहिजे. परस्परम भावयंत श्रेयः परम वाप्स्यथ, एकमेका सहाय्य करूनच निसर्ग आणि मानव या दोघांचंही कल्याण होईल असा मौलिक संदेश भगवद्गीता देते.
1: तरंगिणी, अगं प्राचीन काव्यातच नाही तर आधुनिक संस्कृत काव्यातही कवींची पर्यावरण विषयक जाणीव अगदी प्रकर्षानं प्रकट झाली आहे. डॉक्टर अशोक कुमार शुक्ल यांचं हे पर्यावरण काव्यच पहा ना. 9 अध्यायांमध्ये विभागलेलं हे काव्य पर्यावरण विषयाला समर्पित संस्कृत काव्य आहे. अर्थात वेद आणि प्राचीन साहित्यातले निसर्ग मानवाचं सहजीवन येथे अपेक्षित नाही, तर सध्याच्या काळात पर्यावरणावर येणारी विविध संकट आणि समस्या यांचा वेद हे काव्य घेताना दिसतं. एवढंच नव्हे तर त्यावर उपाययोजनाही सुचवतं. पर्यावरण काव्यम यत करोमि शास्त्र संमतम समाधानै समस्याभि पूर्ण ज्ञान विवर्धनम.
0: छान, म्हणजे संस्कृत साहित्यात आधुनिक विषयांची किंवा वर्तमानाचं भान व्यक्त करणाऱ्या विषयांची कमतरता जाणवते ती ह्या काव्याने पूर्ण होते. तर
1: अगदी बरोबर.
0: ह्या काव्यात 9 अध्यायांमध्ये प्राकृतिक प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू जल भूमी प्रदूषण यांचा उल्लेख तर आहेच, पण त्याबरोबर औद्योगिकरणाच्या नादात जनसंख्येचा विस्फोट, बेशुमार प्रवासाची साधनं, इंधनानी होणारं प्रदूषण, रासायनिक द्रव्यांचा वापर, खाद्यपदार्थांची भेसळ असा एकूणच नैतिकता अगदी घसरणीला लागलेली दिसते. या चारित्र्याच्या प्रदूषणाचा देखील सामाजिक प्रदूषण म्हणून उल्लेख करून त्यावर चक्क 2 अध्याय लिहिलेत.
1: वा, किती मार्मिक वर्णन आहे ना आधुनिक मानवी वृत्तीचं.
0: बघ, पर्यावरण नाशेन विरमेत विरतो भवेत मानवो मानवो भूत्वा कुर्यात प्रकृतिरक्षणम संरक्षे दूषितो न स्यात् लोकः मानव जीवनम न कोऽपि कस्यचिन्नाशं कुर्यादर्थस्य सिद्धये. हा अगदी महत्वाचा विचार दिलेला आहे की प्रकृतीचं रक्षण

0: सगळ्यांनी करायचंच आहे, ते आपलं कर्तव्य आहे, पण केवळ अर्थलोभाकरता नैसर्गिक संपत्तीचा नाश करू नका, अशा तऱ्हेच्या विचारांनी हे काव्य समृद्ध आहे.
1: आणि काव्याची भाषा किती सरळ आणि सुबोध आहे, अगदी संस्कृत न समजणाऱ्या श्रोत्यालाही सहज समजेल. काव्यानंदाचा अनुभव घेता येईल इतकंच नाही तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वैचारिक प्रेरणाही मिळेल.
0: पर्यावरणाचं आणि नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्यासाठी उपाय बरेच आहे, पण मुख्य गरज आहे ती निसर्गाबद्दल, सभोवतालच्या जड चेतन सृष्टीबद्दल सहवेदना निर्माण होण्याची. सृष्टी आहे तर आपण आहोत, मग आपल्याच कल्याणकारी भविष्यासाठी, माणसाच्याच पुढील पिढ्यांसाठी तिच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ना.
1: हो ना ग, जंगलाचं संरक्षण नुसत्या चर्चा करून किंवा वृक्षारोपणाचे सोहळे करून होणार नाही. त्यासाठी जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे, आणि त्याला विज्ञानाचा अभ्यास केलेल्यांची मदत झाली तर दुधात साखरच.
0: मात्र हे करताना मानवतेचा विसर पडू नये. याच भावनेने महाराष्ट्रातील संस्कृत विद्वान पंडित प्रभाकर भातखंडे यांनी आपल्या वृक्षरक्षणम या नाटकात ही विचारजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याच नाटकातल्या भरतवाक्याने आपण आपल्या संवादाची सांगता करूया.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील सृष्टिगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी. संध्याकाळचे 6:55 होत आली आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत. आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात. तत्पूर्वी ऐकूया काही महत्वाचे संदेश.
4: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ec आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
5: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक। आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत, मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल

पोर्टल केलं आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा

0: आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलाइजर के लिए समस्या पैदा हो गई. यूक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया,

0: मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून आरएल ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी, आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खाजगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस आला. या पावसामुळे आज मुंबई ठाणे पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
0: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागाने येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत. सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदन।

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
5: हॅलो अँड वेलकम टू फिफा वर्ल्ड कप 2026 स्ट्रेट फ्रॉम द मायामी स्टेडियम, वेअर मेसी विल बी सीन इन ऍक्शन इन व्हॉट कुड बी हिज लास्ट वर्ल्ड कप.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍपवरही.
7: बोलो यार हम अपनी जीत हो उनकी हार.
8: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीडी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
9: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात

करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनीही पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो, डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची ही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार

0: पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलं साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही

0: लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलत विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलत. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसानवाणी हा कार्यक्रम आता ऐकूया. किसानवाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे तर नेहमीप्रमाणेच रामराम पाहुणं हा शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला

0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4, 5 व 6 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या, तसेच 7 व 8 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 19 ते 29 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी 3, 4, 5, 6 व 7 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 3, 4, 5, 6 व 7 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 4, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 4, 5 व 6 जुलै रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 7 व 8 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 97 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 98%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 24 ते 33 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 4, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 4, 5, 6, 7 व 8 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 82 ते 86%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 3, 4 व 5 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची, तसेच तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 6 व 7 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट भागातील शेतकरी बांधवांनी भात रोपवाटिका, नाचणी रोपवाटिका, तसेच फळे व भाजीपाला पिकांमधील साचलेले पावसाचे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्यासाठी चर काढून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुन तो,
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ,
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
0: मंडळी कार्यक्रमात पुढे जाऊया. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पाहुण आता ऐकूया.
6: राम राम पाहुणा ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा राम राम
7: आणि अक्काचा नमस्कार.
6: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हवामानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
7: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशीरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
6: नक्कीच.
7: पण भाऊ, तू बघतोयस का या आठवड्यात उशीरा

0: पत्र भरपूर आहेत ते.
1: खरंय, त्यामुळे जास्त वेळ दवडायला नको आणि उशिरा आलेल्या पत्रांपासून आपण पोहोच द्यायला सुरुवात करूया.
0: तर हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय गोवर्धन जिल्हा वाशिम वरून रवींद्र पवार, मीनाताई, श्रीकांत पवार, एकनाथ काळे यांनी. तर यांनी आपण काजव्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: बरं,
0: पुढे ते असंही म्हणतायत की हुमानाचं उत्तर बरोबर असो किंवा चूक, तरी तुम्ही आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देतात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, असं त्यांनी लिहिलं आहे.
1: तर पुढचं पत्र माझ्या हातात आहे विश्वनाथ बाबू मोरे, कणेरीवाडी तालुका करवीर इथल्या श्रोत्यांचं. त्यांनी वडाच्या झाडाबद्दल आपण जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवले, शिवाय आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आवडत असल्याचं देखील कळवलेलं आहे.
0: तर भाऊ, याच हुमानादाखल आलेलं हे पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत सतीश वाघमारे, अतीश, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेण वाघमारे, एमआयडीसी चंदननगर सातारा, विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत, माया चव्हाण, वारणा, शहापूर इथले श्रोते.
1: वडाचं झाड हे पुन्हा एकदा हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे उशिरा आलेलं पत्र. पत्र प्रेषक आहेत आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड इथून राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर तेरवाडचे, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्णा बिरणगे कसबा बावडाचे, सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मिणचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, संजीवनी, सुरेश कुलकर्णी कवठे महांकाळ, तर सचिन किल्लेदार भडगाव आणि शशिकांत पाटील कुरुंदवाडचे श्रोते. या श्रोत्यांनी अचूक उत्तरासोबत अभिप्राय दाखल म्हटले की 20 जून रोजी प्रसारित झालेला रामराम पाहुणं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि जन्मोजन्मी असाच पती मिळावा अशी प्रार्थना करणाऱ्या महिलांचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा यावर आधारित घातलेलं हुमान सुद्धा आम्हाला खूप आवडलं, असा अभिप्राय त्यांनी दिलेला आहे.
0: भाऊ, त्या पत्रात अभिप्राय आहे पण ह्या पत्रामध्ये सुंदरचं चित्र रेखाटून पाठवलंय.
1: वा,
0: तू बघू शकतोस वडाचं झाड काढलेलं आहे, त्याला पारंबे आहेत, झाडावर कावळे बसलेले आहेत, वडाच्या झाडाखाली महादेवाचं मंदिर आहे, आणखीन तिथं सुवासिनी वडाची पूजा करतायत, वडाच्या झाडाला एक छोटस घरट त्यांनी दाखवलेलं आहे, साईडला शेतकरी आणि दोन बैल पण दाखवलेत, आणि पडणारा पाऊस,
1: रिमझिम पाऊस सुद्धा थोडा थोडा दाखवलाय त्यांनी.
0: आणि सोबतच वटपौर्णिमा, बेंदूर, मोहरम आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या सुद्धा त्यांनी शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत.
1: असं सर्व समावेशक पत्र पाठवल्याबद्दल त्यांचे आभार.
0: आणि हे श्रोते आहेत विजय सुतार, शिवतेज सुतार, शैला दिलीप पोद्दार, शोभा रवींद्र मेस्त्री, डॉक्टर युवराज मोटे, विशाल दिगंबर सुतार, बाबासो पाटील, राधाई रेसिडेन्सी, मीराबाग रंकाळा, कोल्हापूर इथले.
1: मालतीदातार बेळगुंदी बेळगाव इथून हे पत्र आले. त्यांनी सुद्धा वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि अभिप्राय दाखल त्यांनी वडाच्या झाडाची महती महत्व विशद केलेलं आहे आणि प्रसारणाबद्दल धन्यवाद सुद्धा म्हटलेला आहे.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय संगीता, काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड यांनी पंचशील नगर वरणगे इथून, यासोबतच तानाजी कांबळे सादळे इथून. तर हे असं म्हणतायत की आपल्या केंद्रावरून 16 जून रोजी सकाळी आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये जी माहिती आपण प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली, असं म्हणत त्यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र रुकडी तालुका हातकणंगले इथून शब्बीर आटपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबैर, राहत, माहिरा, शाहिदा, आयशा, अहमद, इम्रान, हैदर, जाफर, अरमान, सुफियान, लोमान आणि सोनू मोनू.
0: भाऊ, हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री राम समर्थ श्रोता संघ एळगाव इथून सुनील पाटील, हिंदूराव, नितीन, पूजा, प्रसाद, आदित्य, अथर्व, नंदिनी, तन्वी, अजिंक्य, आराध्या, ओम, अनुज, प्राची, प्रणील, अनुष्का, अनन्या आणि पियू यांनी. आणि भाऊ, यांचं बऱ्याच महिन्यांनी आपल्याला पत्र आलेलं आहे आणि एकदम दोन पत्र यांची आलेली आहेत. एक म्हणजे आपण वडाच्या झाडाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याबद्दल आणि दुसरं म्हणजे आपण मधाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याबद्दल. सोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की कृषी वार्तामध्ये कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयी जी माहिती आपण प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली.
1: बरं,
0: आणि गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये एल निनो बद्दल जी माहिती आपण प्रसारित केली ती सुद्धा आम्हाला खूप आवडली. यासोबतच आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे रामराम पाहुणे, शेतकऱ्यांची आवड आणि कृषीविषयक कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात.
1: पोद्दार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्दी इथून वैभव, शशिकांत, संदीप,

0: भारती, विश्वासराव आणि लक्ष्मी यांचं पत्र यांनी वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आणि पत्रात त्यांनी उल्लेख केलाय की आमच्या पहिल्या पत्रात आम्ही हुमानाचं उत्तर लिहायला विसरलो, त्यामुळे हे पत्र आम्ही पुन्हा पाठवत आहोत.
1: भाऊ, हे पत्र आपल्याला पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हरतू सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकोणी तालुका बदनापूर इथून. यांची एकूण तीन पत्र आली आहेत बरं का भाऊ. एक म्हणजे आपण मधाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याबद्दल, दुसरं आपण वटवृक्षाबद्दल जे हुमान विचारलं होतं म्हणजे वडाच्या झाडाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याबद्दल, आणि तिसरं पत्र आहे ते अभिप्रायाबद्दल. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 14 जून रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. याचबरोबर 13 जून आणि 20 जून रोजी प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. 17 जून रोजी माझं शेत माझं शिवार अंतर्गत माती परीक्षण याविषयी रसिका सुर्वे यांनी दिलेली माहिती आम्हाला खूप आवडली. 18 जून रोजीचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. याचबरोबर 18 जून रोजी प्रसारित झालेला परिसर हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला असं यांनी यांच्या पत्रामधून कळवलं आहे.
0: पुढच्या पत्राकडे वळतोय. वडाचं झाड हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र, त्याचबरोबर हवामान अंदाज, शेतीविषयक कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम आवडतात असं या श्रोत्यांनी कळवलेलं आहे. आणि हे श्रोते आहेत ही मॅन रेडिओ ग्रुप श्रोता संघ आणि मित्रपरिवार वीरभद्र आप्पा जंगम बस्तवाड तालुका शिरोळी इथले.
1: आणि आजच्या कार्यक्रमातलं उशीर आलेलं हे शेवटचं पत्र आणि श्रोते आहेत बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली इथून. तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. यांनी यांच्या पत्रामधून आपल्याला शुभेच्छा लिहून पाठवलेत. वटपौर्णिमा, मोहरम आणि शाहू महाराज जयंती यानिमित्त त्यांनी आपल्याला खूप खूप शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत.
0: तर आका उशीर आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
1: आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमाना दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची. पण त्याआधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं.
0: मी पक्षी, प्राणी, माणूस साऱ्यांची मैत्रीण, जीवनाच्या प्रत्येक प्रवासात सोबतीन, माझं पाणी जपा, माझा प्रवाह जपा, कारण मी फक्त पाण्याची धार नाही तर भविष्यातील जीवनाचा आधार आहे, तर ओळखा पाहू मी कोण.
1: आणि या हुमानाचं अचूक उत्तर आहे नदी. चला तर मग आपल्या कोण कोणत्या श्रोत्यांनी या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय ते पाहूयात. हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय शशिकांत विश्वास पोतदार यांनी पाडळी खुर्द इथून, आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे. तर यांच्यासोबतच वैभव, संदीप, भारती, विश्वासराव आणि लक्ष्मी पोतदार यांची सुद्धा नावं आहेत.
0: नदी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजी पेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, गणेश जाधव, यशवंत बामणे, भारत निकम, विश्वास भोसले, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश माडगूद, सोन्या आणि बब्या. याबरोबरच ते अभिप्राय दाखल म्हणतायत की जनावरांच्या लंपी रोगाविषयी, दुधाचं उत्पादन वाढवण्याविषयी जी माहिती डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी दिली ती मुलाखत आम्हाला खूप आवडली, प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
1: हे पत्र पाठवलंय संगीता, काशीनाथ, रेशमा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड यांनी वरणगे इथून, आणि यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर तर लिहून पाठवलंच आहे. सोबतच हे असं म्हणतायत की आपल्या केंद्रावरून 28 जून रोजी संध्याकाळी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला बेहद आवडला, कारण या कार्यक्रमामध्ये बेंदूर या सणाचं औचित्य साधून सर्जा राजा, बैलाची जोडी अशी जी गाणी आपण प्रसारित केली ती ऐकून मनाला आनंद झाला.
0: आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र. पत्र प्रेषक आहेत दे दणादण ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डेळेकर, रुक्मिणी, विशाल, बापू आणि पूजा डेळेकर, त्याचबरोबर सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोलीचे.
1: हे पत्र पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, अंजली, सीमा, शीतल, भूमिका, राजवी, हरी, स्नेहल, संकेत, आनंदा, शौर्य, संभाजी, तानाजी, गणेश, अभिनव, सर्वेश, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदेही, स्नेहल मोरे आणि सुवर्णा पाटील. तर यांनी देखील नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आपल्या

0: केंद्रावरील सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही ते नियमित ऐकत असतो असं देखील त्यांनी कळवलं आहे. आणि यासोबतच त्यांनी एक हुमान सुद्धा लिहून पाठवलं आहे. तर नक्कीच त्यांनी पाठवलेल्या ह्या हुमानाचा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समावेश करून घेण्याचा प्रयत्न करू.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. शब्बीर आटपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबेर, शाहिदा, इम्रान, हैदर, जाफर, अरमान, राहत, माहिरा, आयशा, अहमद, सुफियान, ओमान आणि सोनू मोनू, रुकडी तालुका हातकणंगलेचे हे श्रोते यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. आणि गेल्या आठवड्यात शनिवारी सकाळी लोककथा या कार्यक्रमांतर्गत गुप्तधन ही कथा जी प्रसारित झाली ती खूप आवडली असं कळवलंय.
0: हे पत्र पाठवलंय सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार यांनी बनाचीवाडी इथून. आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच रविवारी सकाळी 10 वाजता प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. वटपौर्णिमेविषयी चांगली माहिती मिळाली, यासोबतच गाणी देखील खूप छान होती. आणि शनिवारी प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला असं यांनी कळवलं आहे.
1: वळतोय पुढच्या पत्राकडे. रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख यांचं पत्र. त्यांनी सुद्धा नदी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला, स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगावीतले श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: नदी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र पत्रप्रेषक आहेत देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी आणि तुकाराम पाटील सोन्याची शिरोलीचे, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेचे, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे.
0: हे पत्र पाठवलंय त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, अंजनी, शिवाजी पाटील, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका, सीमा दगडू सुतार भाटणवाडी, कोमल, सागर, आरव सरकार, राधिका दयानंद कांबळे, आमजाई भरवडे आणि प्रतिभा, दीक्षा, शशिकांत डी कांबळे, मुक्काम पोस्ट आरग इथले श्रोते. तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतात की आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारा माझं शेत माझं शिवार हा शेतकरी वर्गासाठी जो कार्यक्रम आपण प्रसारित करता तो आम्हाला खूप आवडतो. यामध्ये सांगितली जाणारी माहिती खूपच उपयुक्त असते. अशी माहिती आम्हाला आपल्या कार्यक्रमामधून ऐकायला मिळते. त्याबद्दल आपल्या कोल्हापूर आकाशवाणीचे त्यांनी धन्यवाद मानले आहेत.
1: नदी ही हुमानाचं अचूक उत्तर, आपली आवड, आपकी पसंत, गप्पा गाणी, गाणं मनातलं, शेतकऱ्यांची आवड, हे कार्यक्रम आवडतात असं कळवणार आहे पत्र. श्रोते आहेत चांदणी चौक सांगली, सक्षम, श्रेणिक चव्हाण, ज्योती, अजित चव्हाण, लता, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी पाटील आणि मेघा पाटील आणि त्याचबरोबर संजना.
0: हे पत्र पाठवलंय वसंत अण्णा, अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, हर्षद, अर्पिता, वैष्णवी, राजश्री, जयश्री, माहेश्वरी, श्राव्या आणि रितिका यांनी सैनिक टाकळी इथून. आणि यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच ऐसी अक्षरे रसिके हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला असं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली यांचं हे पत्र. त्यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिले. श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, शरण्या, आदित्य डोंगळे, राहणार घोटवडे, रेयांश खतकर, शिवतेज, रश्मीन खतकर, राहणार गोकुळ शिरगाव इथले श्रोते.
1: बर, अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र. श्रोते आहेत श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरलीचे.
0: हे पत्र पाठवलंय स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डिगवळी, कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा आणि उत्तम पाटील यांनी वारणा कापशी इथून. तर यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतायत की शाळेत जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात आणि कधी त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही सांगतो असं होतं, तशीच अवस्था आम्हाला रामराम पाहुणे या कार्यक्रमात विचारलेल्या हुमानाची देताना होत असते. खरंच हा कार्यक्रम दिवसेंदिवस खूप लोकप्रिय होत चाललेला आहे आणि आमच्या आवडीचा सुद्धा.
1: वा, डॉक्टर्स डे, सीए डे, महाराष्ट्र कृषी दिन, जागतिक सहकार दिन या दिनांच्या शुभेच्छा देत नदी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आणि प्रत्येकाला मदत करा असा संदेश देणारं हे पत्र, नदीचा प्रवाह रेखाटलेलं हे पत्र आहे आणि ही श्रोते आहेत विजय सुतार, शिवतेज सुतार, शैला दिलीप।

0: तालुकदार शोभा रवींद्र मेस्त्री, डॉक्टर युवराज मोटे, विशाल दिगंबर सुतार, बाबासाहेब पाटील, राधाई रेसिडेन्सी, मीराबाग रंकाळा, कोल्हापूरचे।
1: हे पत्र आपल्याला पाठवले निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विजयकुमार स्वामी, रमजान डफेदार आणि विलास शेळके यांनी। तर यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले। सोबतच हे असं म्हणतात की प्रत्येक शुक्रवारी प्रसारित होणारा गीतसंवाद हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो, कारण या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या पिकावरील कीड आणि त्यांचं नियंत्रण याविषयी माहिती देत असता, त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम न चुकता ऐकत असतो।
0: अका, एकाच श्रोत्यांची तीन पत्र आहेत बरं का माझ्या हातात। त्यातल्या एका पत्रामध्ये त्यांनी हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे।
1: बर,
0: दुसऱ्या पत्रात त्यांनी एक हुमान आपल्याला लिहून पाठवलेला आहे। आणि तिसऱ्या पत्रात या आठवड्यातलं हुमानाचं जे अचूक उत्तर आहे त्या नदीविषयी त्यांनी थोडक्यात माहिती लिहून पाठवली आहे। मी एक नदी स्वच्छंद वाहणारी, तुम्हाला जल देऊन जगवणारी।
1: बर,
0: तुम्हाला एवढंच सांगते, मला नेहमी स्वच्छ राहू दे। निर्माल्य, प्लॅस्टिक, रासायनिक रंग असलेल्या मूर्ती, फोटो माझ्या पाण्यात टाकून मला मारू नका। तुमच्या या चुकीमुळं मी गुदमरते, मी झुरते, मला जगू द्या आणि तुम्हालाही जगवू द्या, असा मोलाचा संदेश या श्रोत्यांनी लिहून पाठवलेला आहे।
1: खरंच खूप मोलाचा संदेश यांनी या चारच ओळींमध्ये लिहून पाठवलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये।
0: आणि हे श्रोते आहेत अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले, उजळाईवाडीचे।
1: तर आता वळूया पुढच्या पत्राकडे, आणि हे पत्र आपल्याला पाठवलंय मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, मेघा सुभाष सातवेकर, किशोरी दत्ता गोरे, अलका दयानंद साळवी, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदाताई कुंभार, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा इथले श्रोते। तर यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। आणि आम्हाला रामराम पाहुणा हा कार्यक्रम खूपच आवडतो असं देखील त्यांनी कळवलं आहे।
0: 28 तारखेला 10 वाजता प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम आवडला असं कळवलंय। सोबतच नदी हे हुमानाचं अचूक उत्तर या श्रोत्यांनी दिलंय। श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, आविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजीचे, तर हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकीहाळ तालुका निप्पाणीचे।
1: हे पत्र पाठवलंय अर्श अली सनदी, सदीन अली सनदी, कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई इथले श्रोते। आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला आपली आवड, आपकी पसंत, शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पाहुणा हे कार्यक्रम खूप आवडतात असं देखील त्यांनी कळवलं आहे।
0: 24 जून रोजी प्रसारित झालेल्या शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमातली गाणी श्रवणीय, सदाबहार, छान होती। त्याचबरोबर आपण गेल्या आठवड्यात जे हुमान विचारलं होतं त्या हुमानाचं अचूक उत्तर नदी या श्रोत्यांनी लिहून पाठवले। श्रोते आहेत प्रणीता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजीचे।
1: हे पत्र पाठवलंय सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, उत्कर्षा प्रसिंक, चिऊ कांबळे, मेघना कुरणे, तुषार कुरणे, रेखाता येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथून। आणि यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
0: अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुडचे, रेवण अनिता, राहुल भांबिष्टे कबनूरचे, विलास पाटील, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर चंदूरचे श्रोते। या श्रोत्यांनी सुद्धा नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय।
1: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि श्रोते आहेत रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, दिलीप निगवे, श्यामसुंदर जत्राटकर, अरविंद कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड इथले श्रोते।
0: पुढच्या पत्राकडे वळतोय। काका पाटील, बाळू बोडके, विलास पाटील, अरुण कांबळे चंदूरचे, विजय चव्हाण वारणा शहापूरचे हे श्रोते, यांनी सुद्धा नदी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय।
1: हे पुढचं पत्र पाठवलंय वारणा शहापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत, माई आणि करिश्मा चव्हाण यांनी, यासोबतच गुंडे आणि पांड्या, डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे कल्याण इथून। आणि यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। सोबतच आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम सुद्धा आम्हाला खूप आवडतात। हे कार्यक्रम ज्ञानवर्धक आहेत त्यामुळे आम्ही हे कार्यक्रम नियमित ऐकत असतो।
0: हुमानाचं उत्तर आणि भरपूर काही अभिप्राय दाखल लिहून पाठवलेलं हे पत्र। श्रोते आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेहून महादेव, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी आणि तुषार खोत, गार्गी आणि शची पाटील। तर नदी, तटिनी, जलवाहिनी, तरंगिणी, स्त्रोतस्विनी ही नदीची विविध नावं त्यांनी पत्रात नमूद करून आपल्याला पाठवलेली आहेत। 28 तारखेचा गप्पा गाणी हा कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी कळवलंय।

0: या कार्यक्रमात वटपौर्णिमेचं महत्व विशद करण्यात आलं. श्रोत्यांनी याविषयी साधलेला संवाद मनाला भावून गेला असं ते म्हणतायत. त्याचबरोबर 28 तारखेला संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमातली गाणी प्रसंगानुरूप मनाला भावणारी आणि अवीट गोडीची होती. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत. दररोज सकाळी 11:00 प्रसारित होणारा रामचरित मानस गान हा भक्तिरसात चिंब भिजवून टाकणारा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो असंही ते म्हणतायत. आणि एक हुमान सुद्धा या श्रोत्यांनी आपल्याला लिहून पाठवलेला आहे, तर नक्कीच त्या हुमानाचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करूया.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता, तानाजी अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांनी मुक्काम पोस्ट दत्वाडीतून, आणि यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
0: 27 तारखेचा रामराम पाहुणं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. खरं तर सध्याच्या नदी प्रदूषणाला आपणच जबाबदार आहोत असं हे श्रोते म्हणतायत, आणि या गोष्टी आपण समजून घेऊन पुढे वाटचाल करणं गरजेचं आहे असा अभिप्राय ते देत आहेत. अर्थातच हुमानाचं अचूक उत्तर या श्रोत्यांनी पाठवले. आणि श्रोते आहेत श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे श्रोते, अभि आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्णा बिरणगे कसबा बावडाचे, सुशीला विलास दावणे कागल, संजीवनी, सुयोग कुलकर्णी कवठे महांकाळ, सुभाष मिणजे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, शशिकांत पाटील कुरुंदवाड आणि सचिन किल्लेदार भडगावचे.
1: तर कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, बाबासु दुकानदार कुगे, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते, आणि यांनी नदी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरील सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. आपली आवड, आपकी पसंद, शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पाहुणं हे कार्यक्रम आम्हाला विशेष आवडतात असं त्यांनी कळवलं आहे.
0: आणि आजच्या कार्यक्रमातल्या शेवटच्या पत्राकडे मी वळतोय. पत्र प्रेषक आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, करिश्मा, इस्लाम बी, फैजन बी, सानिया शकील पठाण वळसंगीकर, निलोफर शेख, चांदणी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद यांचं पत्र आहे. याशिवाय पत्रांवर आधारित विविध कार्यक्रम आवडत असल्याचं या श्रोत्यांनी कळवलेलं आहे.
1: तर भाऊ, कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
0: नक्कीच. तर श्रोते हो, या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. अंगावर झेलून पावसाचे थेंब, उन्हापासूनही ती करते संरक्षण, चालवा तुमचं डोकं बरं, नाव काय तिचं सांगा खरं.
1: भाऊ, मजेशीर आणि खूप मस्त हुमान आहे बरं का हे.
0: मागच्या जून महिन्यात मला वाटते हिची आठवण झाली नव्हती, पण आता जुलै उजाडलाय आणि हिची आठवण सर्वांना झालेली आहे.
1: बोलता बोलता भाऊ तू क्लू सुद्धा देऊन गेलेला आहेस, पण मी हुमान पुन्हा एकदा सांगते.
0: नक्कीच.
1: अंगावर झेलून पावसाचे थेंब, उन्हापासूनही ती करते संरक्षण, चालवा तुमचं डोकं बरं, नाव काय तिचं सांगा खरं.
0: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर आमच्यापर्यंत लवकरात लवकर लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता
1: रामराम पाहुणा, किसान वाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड 416003.
0: तर मंडळी, तुमचं हुमानाचं उत्तर, तुमचे अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण आम्ही तुमच्या पत्रांची वाट पाहत आहोत. पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झालीये निरोप घेण्याची. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7.

0: मेगाहर्ट्सवरून श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: रात्रीचे 8 वाजत आले. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
2: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे.

0: कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय। वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर

0: ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृतविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्याने

0: करणं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे, असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळं इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रावसाहेब गोडाडे आणि पार्टी यांनी सादर केलेली गण अनुसयाची ओवी.
2: राज महाराज तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञानमोती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती. आणि भगवान निशान ढोलावरती माझ्या ढोलावरती माझ्या ढोलावरती.

मागे पुढे उभा।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण आताच ऐकलं रावसाहेब गोडाडे आणि सहकार्याची सादर केलेली गण अनुसयेची ओवी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रवींद्र साठे यांनी गायलेली डॉक्टर महेश केळुसकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रात्रीचे 8:40 झाले आहेत. थोड्या थोड्यात ठीक प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ठीक 9:15 ऐकूया समाचार संध्या. ठीक 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका, 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, 11:00 हिंदी बातम्या, 11:05 इंग्लिश बातम्या. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

वरिष्ठ प्रसारक लेखक और आचार्य।

श्रोते हो, रात्रीचे 11:10 होत आहेत. याचबरोबर अस्मिता वाहिनीचं प्रसारण इथेच समाप्त होत आहे. जय हिंद.